0: sopra.
1: 98.5
2: 2 000
1: FM.

没想到我们的爱情这么的短，我以为所有不完美的爱情不会发生在我们身上，我错了。

0: 98.5
1: 2000
0: FM。
2: 接下来为您献唱《春天花会开》，我的爱。

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं स्वागत करते. आज आहे रविवार 5 जुलै 2026. भारतीय कालगणनेनुसार ज्येष्ठ वद्य पंचमी शके 1948. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे आर्थिक सहाय्यक आहेत.
1: स्वतःचं घर

0: घराचा भार म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीड ला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
1: मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
2: 80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
1: तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
2: अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
1: आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
2: आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
3: सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. श्रोते हो, आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकूयात भारतातून येणाऱ्या बातम्या.

0: नमस्कार, आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात मान्सूनला जोर, सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू. महाराष्ट्रात शेतीकाम करणाऱ्या सगळ्या महिलांना शेतकरी दर्जा मिळणार. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता अनंतात विलीन. आणि महायुतीकडे नेत्यांची आवक सुरूच. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईपासून कोकणापर्यंत सगळीकडे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण जून महिना पावसाविना गेला असताना आता जुलैमध्ये पाऊस सुरू झाल्यामुळं नागरिक आणि शेतकरी त्यामुळं सुखावले आहेत. अनेक ठिकाणच्या धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असल्यामुळं पाणी कपातीचं विघ्नही दूर होण्याची शक्यता आहे. पहिल्याच पावसामुळं मुंबई पुण्यात ट्रॅफिक जॅम ठिकठिकाणी होत आहे. उघड्या मॅनहोलमध्ये नागरिक पडून आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. कोकणात काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्याही घटना झाल्या आहेत. जगबुडी आणि वसिष्ठी नद्यांना पूर आला आहे. नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुढचा आठवडाभर पावसाचा जोर कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर पाऊस पुन्हा ओढ देण्याची शक्यता असल्यामुळं भविष्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. महाराष्ट्रातल्या शेतीकाम करणाऱ्या महिलांसाठी एक खुश खबर आहे. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक गुरुवारी एकमतानं मंजूर झालं. या विधेयकामुळं शेतीकाम करणाऱ्या सगळ्याच महिलांना शेतकरी दर्जा मिळणार आहे. सातबाऱ्यावर नाव नसलं तरीही या महिलांना शेतकरी असा दर्जा मिळणार असल्यामुळं अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे. शेतकरी दर्जा मिळाल्यामुळं शेतजमीन खरेदी करणंही त्यांना सोपं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं वेगळं स्थान तयार केलेल्या आणि बाई या नावानं ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. विजया मेहता यांच्या इच्छेनुसार निवडक 70 लोकांची उपस्थिती होती. नसरुद्दीन शहा, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी यांच्यासह विजया मेहता यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना आदरांजली वाहिली. विजया मेहता यांच्या निधनामुळं रंगभूमीच्या क्षेत्रातला दिग्गज तारा निखळला आहे. वाडा चिरेबंदी, हमीदाबाईची कोठी, संध्याछाया, अखेरचा सवाल ही नाटकं आणि स्मृतिचित्रे, पेस्तंजी, पार्टी, कलियुग असे चित्रपट तसंच NCPA, रंगायन अशा संस्थांची बांधणी असं विजया मेहता यांचं काम कायम स्मरणात राहणार आहे. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अजूनही सुरूच आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन आहेर यांनीही त्यांच्या पक्षात प्रवेश करून विधान परिषदेत उपसभापती म्हणून सूत्र स्वीकारली आहेत. या पदावर दावा असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना मंत्रीपद दिलं जाईल असं सांगितलं जात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदारही फुटण्याची शक्यता आहे. बहुचर्चित केंद्रीय मंत्रिमंडळातले बदल माध्यमांमध्ये चर्चेत असले तरी अजून त्याबाबत प्रत्यक्ष हालचाली सुरू झाल्या नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नेहमीप्रमाणे धक्का तंत्र वापरतील ही शक्यता आहे. राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणी कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणी कोणाचीही हयगय करू नका असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं व्यक्त केलं आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून आज म्हणजे 5 जुलैला महाराष्ट्रभर रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. अयोध्येतही जाण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका सोहळ्याची तयारी महाराष्ट्रात सुरू आहे. येत्या मंगळवारी आणि बुधवारी दोन्ही पालख्यांचं प्रस्थान होणार असून येत्या गुरुवारी दोन्ही पालख्यांचं पुण्यात आगमन होणार आहे. पुढचे 2-3 आठवडे सबंध महाराष्ट्र ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात तल्लीन राहणार आहे. अग्रलेख. ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनावर सगळ्याच वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहिले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता या दोन्हींच्या अग्रलेखाचं शीर्षक बाई असंच आहे, तर लोकमतनं बाई गेल्या असं शीर्षक दिलं आहे. सामनानं नाट्यदेवता असं समर्पक वर्णन केलं आहे. अयोध्येतल्या देणगी गैरव्यवहारावर लोकमतनं प्रभू उठा कोदंड हाती घ्या असं म्हणत रामानं या दुष्टांचं निर्दालन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. टीईटी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या बातमीवर लोकसत्तानं फुटणाऱ्या प्राक्तनाचा प्रदेश या अग्रलेखात मुळावरच घाव घातल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असं म्हटलं आहे. सकाळनं ऑपरेशन बुडवा या सकाळ भूमिका या मजकुरामध्ये उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. आणि आता ज्याची इतके दिवस सगळे वाट बघत होते तो पाऊस अखेर महाराष्ट्रात सुरू झालाय. मंत्रीपदाची आशा धरून पक्ष सोडावा आणि विधान परिषदेचं उपसभापतीपद गळ्यात पडावं अशी अवस्था झालेल्या सचिन अहिरांसारखीच महाराष्ट्राची अवस्था झाली होती. जूनमध्ये येईल येईल म्हणता म्हणता त्यानं पार गुंगारा दिला आणि अखेर जुलैमध्ये त्यानं आता बॅटिंग सुरू केली आहे. यंदा पावसाचा प्रॉब्लेम असणार असल्यामुळं मनसेच्या आमदारांसारखीच त्याची संख्या शून्यावर असेल की काय अशी भीती होती, पण त्यानं अखेर वंचित बहुजन आघाडीसारखी का होईना वाटचाल सुरू केली आहे. शरद पवार पावसात भिजले आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं राज्य आलं होतं, त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी भर पावसाळ्यात मराठवाडा दौरा काढून कामगिरीची बरसात करण्याची तयारी केली होती, पण ते बिचारे मुंबईत परतल्यावरच पावसानं एंट्री घेतली आहे. अर्थात उद्धवरावांनी टोमण्यांचा मात्र वर्षाव करून पावसाची उणीव भासू दिली नाही हे खरं. देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याचं नावच वर्ष असलं तरी एक एक आमदार खासदारांचा पाऊस त्यांच्याकडे सतत सुरू असल्यामुळं ते खुश आहेत. बाकी कविराज वैभव जोशी, संदीप खरे आणि गुरु ठाकूर यांनी पावसावरच्या कविता तयार करायला घेतल्यात. पुण्यातला भिडे पूल, दादरचा हिंद माता चौक आणि मुंबईचा मिलन सबवे यांनी मानसिक तयारी सुरू केली आहे. जोशी वडेवाले, श्रीराम वडापाव, बेडेकर मिसळ, श्रीकृष्ण मिसळ यांनी माल भरून ठेवलाय. आनंद सरी बरसू लागल्यात. फक्त त्यांनी अजून 3 महिने सरीवर सरी हा पॅटर्न सुरू ठेवावा अशी प्रार्थना सगळेजण करतायत इतकंच. बरं तर मंडळी, भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
1: धन्यवाद मंदार. श्रोते हो, 2026 अर्धवर्ष सरलंय. वर्षाच्या सुरुवातीला केलेले संकल्प, ठरवलेल्या काही गोष्टी, याचबरोबर गेल्या 6 महिन्यांचा आढावा आणि येणाऱ्या 6 महिन्यांचे नियोजन करूयात या सुमधूर गाण्याबरोबर.

0: 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. या सुमधूर गाण्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या मुख्य कार्यक्रमाची. शनिवार 6 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या महाराज द किंग या महानाट्याद्वारे आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पद्मजा आणि मकरंद बिल्दीकर, शीतल आणि विक्रांत सुंकले आणि नरेंद्र जोशी आपल्या पहिल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यांच्याबरोबर संवाद साधणार आहेत श्रीयुत शरद कानेटकर. तर ऐकूयात आपला पहिला.
1: नमस्कार श्रोते, आकाशवाणी सिडनीच्या आजच्या पहिल्या सत्रातील कार्यक्रमात मी शरद कानेटकर आपले स्वागत करत आहे. शनिवार दिनांक 6 जून 2026 या दिवशी दुपारी साधारण 2 नंतर मॅकमोहन स्ट्रीट हस्टविल येथे रस्त्यावर भरपूर गर्दी दिसत होती. लोक कार्यक्रमाला जायचे म्हणून वाट काढत होते. रस्त्यावर पार्किंग मिळणे मुश्किल होतं. साधारण 1000 लोक हस्टविल एंटरटेनमेंट सेंटर येथे लगबगीने जात होते. महाराजा द किंग अवतरणार होते, त्यांना बघण्यासाठी उत्सुकता वाढत होती. आता मी या अभूतपूर्व कार्यक्रमाविषयी जास्त बोलत नाही, कारण याच कार्यक्रमाविषयी बोलण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पद्मजा आणि मकरंद बिल्दीकर, शीतल आणि विक्रांत सुंकले, नरेंद्र जोशी आणि अमोल चांदेकर. यांच्याबरोबर गप्पा मारत आपण हा सोहळा कसा रंगला, त्यामागची प्रेरणा, धडपड आणि स्वयंसेवक याविषयी ऐकून घेणार आहोत. चला तर आपण गप्पांना सुरुवात करूया. प्रथम तुम्हा सर्वांचे स्वागत आणि थेट आता प्रश्नाकडे येऊया. विक्रांत, महाराजा द किंग कार्यक्रमाची ओळख काय सांगता येईल तुला?
2: नमस्कार. शिवाजी महाराज आणि स्वराज्य घडवणाऱ्या अनामिक वीरांची शौर्यगाथा सांगणारे संगीत नाट्य म्हणजे महाराज द किंग म्युझिकल. ह्या कार्यक्रमाची संकल्पना मेलबर्नमधील जनगर्जना ढोल पथक या नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनने साकारली आहे. सिडनी अगोदर 3 शोज झाले होते, 2 मेलबर्न आणि 1 ॲडलेडमध्ये. आता या कार्यक्रमाबद्दल थोडेसे इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. 150 हून अधिक आर्टिस्टचा संच, 500 प्रॉप्स. आपण जे स्टेजवर 2 बुरुज, सिंहासन, बॅकड्रॉप बघितले ते संपूर्ण लोकल आर्टिस्टने बनवलेले आहेत. आणि दिनांक 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा हा सर्वात खास क्षण 352 वर्षांनी पुन्हा अनुभवायचे भाग्य आपल्या सिडनीकरांना लाभलंय.
1: उत्तम, खरंय. आणि काय म्हणजे याच्यामध्ये सर्व सांस्कृतिक जो भाग आहे तो सांस्कृतिक भाग म्हणजे त्याच्यात गाणी, संवाद आणि सर्व प्रकारे की जे अट्रॅक्ट लोकांना खूप म्हणजे असं वाटलं की बाई संपूच नाही अशा प्रकारचा हा कार्यक्रम झाला आणि तो स्वतः मी अनुभवला म्हणून याची मला जास्त उत्सुकता आहे की तुमच्याकडून ह्याची तयारी कशी झाली या दृष्टीने आपण नक्कीच ऐकूया. आता या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट त्याच्यामागे म्हणजे एवढा मोठा भव्य सोहळा कशाकरता ऑर्गनाईज करायचा आणि काय उद्दिष्ट होतं त्याचं?
2: या कार्यक्रमाची 3 मुख्य उद्दिष्टे होती.
1: बर,
2: सर्वप्रथम लोकल टॅलेंट आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणं, त्यात मुख्यत्वे लहान मुले व युवांचा समावेश होता. दुसरं उद्दिष्ट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी समाजात जागरूकता वाढवणे, महाराजांचा पराक्रम, त्यांची स्वराज्याची मूळ संकल्पना आणि त्यांचे आदर्श नेतृत्व आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे.
1: बरोबर.
2: आणि तिसरे, हिंदू एज्युकेशन अँड कल्चरल सेंटरसाठी फंड रेझिंग करणे, हा उपक्रमसुद्धा आपल्या पुढच्या विषयी खूप महत्त्वपूर्ण आहे. ओव्हरऑल उत्तम हेतू, शिवरायांचे विचार आणि स्थानिक कलाकारांच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम मनोरंजनापुरता मर्यादित राहिला नाही तर HEACCच्या उभारणीसाठी एक अत्यंत अर्थपूर्ण योगदान ठरला.
1: अगदी खरं आहे. पण आता कुठलाही मोठा कार्यक्रम करायचा तर त्याची तयारी म्हणजे इतकं सोपं नाही आहे खऱ्या अर्थाने, कारण त्याच्यामागचं जे काही भव्य दिव्य असं जे काही चित्र हे बघितल्यानंतर लक्षात आलेलं आहे, ही तयारी आणि त्याचा प्रवास हा जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.
2: अगदी खरं आहे. म्हणजे मी आणि आमच्या टीम करता तर हा खूप एक शिकण्यासारखा अनुभव म्हणता येईल. हा कार्यक्रम तयार करण्यासाठी आम्हाला 6 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. म्हणजे जर ब्रेकडाऊन करायचं झालं तर सुरुवातीचे 2-3 महिने आपल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे जो हॉल हवा होता तो शोधण्यात गेले. जर आता काही उदाहरणं द्यायची असतील तर एंट्री एक्झिट पॉईंट्स फ्रॉम द विंग्स, जे मी सुरुवातीला म्हटलं 500 props, ते वेगवेगळ्या प्रसंगानुसार मांडण्यासाठी पुरेशी जागा, जे बुरुज बॅकड्रॉप सगळे आणले होते त्यासाठी मोठा स्टेज, नंतर कलाकारांसाठी चेंजिंग रूम्स, तसंच प्रोजेक्टर, साऊंड सिस्टम, लाईट्स, अशा अनेक गोष्टींची व्यवस्था आवश्यक होती. ह्या सर्व गोष्टी टिक झाल्यावरती हॉल फायनल झाला आणि मग पुढच्या तयारीला वेग लागला.
1: बरोबर पण आता या याच्यामध्ये म्हणतो आपण की बा हा कला म्हणजे ॲक्च्युली असा एक दिवस असेल ना की ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की हा कार्यक्रम करायचा, कोणता महिना होता साधारण?
2: ऑक्टोबर
1: 2025. हो 2025. आणि तेव्हापासून तुम्ही तयारीला लागलेला होता. आता जसं तू आत्ता सांगितलंस की तयारीला हा लागणारा कालावधी आणि त्याचं हे उल्लेख केलास, पण आता या 3 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये नुसता हा कार्यक्रम ठरवला बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये अनेक लोकांचा हातभार नक्कीच असणार, स्वयंसेवक उभे राहिलेले असणार, आणि त्या कोणकोणत्या जबाबदाऱ्या म्हणजे तुम्ही काय विचार केलात, म्हणजे त्यांनी कशा सांभाळल्या
2: काय? तर मागील मी शेवटच्या 3 महिन्यात स्वयंसेवकांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत समर्पणाने पार पाडल्या, वेगवेगळ्या टीम स्थापन केल्या होत्या, त्या एकमेकांशी समन्वय साधत काम करत होत्या. मग सोशल मीडिया, तिकीट विक्री, सजावट, पाहुण्यांचे स्वागत, कलाकार आणि पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था, फूड मॅनेजमेंट, तसेच कार्यक्रमाच्या दिवशीचं संपूर्ण व्यवस्थापन ही संपूर्ण जबाबदारी व्हॉलंटियर्सनी सांभाळली.
1: वा,
2: एकूण 25 टीम्स स्थापन केल्या होत्या आणि त्यांच्या सहभागामुळे, त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच हा कार्यक्रम यशस्वी झाला.
1: अगदी बरोबर आहे. बरोबर. पण आता मला त्या दिवशी लक्षात आलं की बा तुम्ही म्हणजे दारावरती सुद्धा किती जणांनी स्कॅन केलेलं आहे, किती जणांनी एंट्री केलेली आहे, तिथं नंबर कळत होता. खूप व्यवस्था ही कौतुकास्पद होती की बा आपल्याला हा कार्यक्रम सुरू करायचा आहे, किती लोक उपस्थित आहेत आतमध्ये. खूप छान. आता एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आणि कुठलंही करताना खूप आव्हानं असतात, म्हणजे इतकं सोपं नाही आहे. काय काय सांगता येईल?
2: सर्वात प्रथम म्हणजे की एवढा मोठा संगीत नाट्यप्रयोग दुसऱ्या शहरात सादर करणे, 2 इंटरस्टेट टीम्स होत्या. प्रथमच आम्ही एकमेकांशी एकत्रपणे काम करत होतो, म्हणजे सुरुवातीचे जे कॉल झाले ते ऑफकोर्स टीम्स किंवा झूमवरती झाले होते. नंतर टीम्स जेव्हा मेलबर्नची टीम जेव्हा सिडनीमध्ये आली ईस्टर विकेंडला, तेव्हा प्रत्यक्षात आम्ही एकमेकांना भेटलो होतो. त्यानंतर एवढ्या मोठ्या स्केलच्या कार्यक्रमात 2 शहरांमधील आर्टिस्ट होते, त्यांचे प्रॉप्स, त्यांचे कॉस्ट्युम सांभाळणे, जो आपण भव्य सेट पाहिला तो भव्य सेट उभारण्याकरता इकडे टीम तयार करणं, तो सेट आल्यावरती असेंबल करणं, डिसअसेंबल करणं, हा सगळा सेट्स आणि प्रॉप्स घेऊन जो 15 टनचा ट्रक येत होता, तर तो 15 टनचा ट्रक अनलोड करायचं सामान आणि मग तो पार्किंग कुठे करायचा. नॉर्मली जो कम्युनिटी सेंटर असतं किंवा हॉल असतं त्यांची पार्किंगची व्यवस्था असते, पण या बाबतीत त्यांनी सांगितलं होतं की पार्किंग अवेलेबल नाही आहे, तर मग तो ऑफ स्ट्रीट कुठे पार्क करता येईल, 15 टनचा असल्यामुळे रेसिडेन्शियलमध्ये करता येणार नाही वगैरे, अशी बरीचशी चॅलेंजेस आली त्या कार्यक्रमाच्या वेळी.
1: बरोबर. परंतु आता रंगमंच तू म्हणालास, म्हणजे जसं बऱ्यापैकी 90% म्हणता येईल मेलबोर्नवरनं आलेलं होतं की बा सिडनीमध्येही काही आपण तयार केलेलं होतं, यातला
2: पूर्ण रंगमंच हा त्यांनी स्वतः डिझाईन केलेला आहे.
1: हो बर.
2: तो बिल्ड आपण त्यांच्याबरोबर इथे सिडनीमध्ये केला.
1: पण नाही, त्याचं जे ॲक्च्युली काय म्हणतो त्याला उभारणी करणं, म्हणजे मटेरियल आणणं आणि ते तयार करणं, ते सगळंच मेलबोर्नला तयार होतं. म्हणजे अरे खूपच छान. आता ही सगळी आव्हानं तुम्ही सांगितलीत, आता याच्यावरती मात करणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे, हे आपण प्रत्येक गोष्ट असा विचार करतोय, काय सांगता येईल त्याच्या बाबतीत?
2: या सर्व आव्हानांवर मात करण्यामध्ये आमचं सर्वात मोठं बळ आणि यशाची खरी गुरुकिल्ली होती क्रॉस टीम कोलॅबोरेशन. म्हणजे एखाद्या कॉर्पोरेट प्रमाणे स्ट्रक्चर केलेलं होतं की टीम्स होत्या, टीम्स लीडर होते आणि मग ते एकमेकांशी सतत कोऑर्डिनेशन करत होते, एकमेकांना अपडेट्स देत होते की ज्याप्रमाणे ज्याप्रकारे जी कुठली आव्हानं समोर येत होती त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढता येत होतं.
1: बरोबर. याला कौन्सिलची काही मर्यादा होत्या, म्हणजे हॉलमध्ये तुम्हाला हेच उभं करणं किंवा अशा प्रकारचं असं काही होतं का?
2: काउन्सिलच्या दृष्टीने तशा काहीच होत्या. काउन्सिलचं फक्त पार्किंगचं एक सोडलं, बाहेर पार्किंग होतं, अदरवाईज बाकी त्यांचं असं काही रिस्ट्रिक्शन्स नव्हते.
1: बरोबर. पुढचा आता प्रश्न आहे शीतलकडे. स्वयंसेवकांचे योगदान, आता हा जो भाग आहे, एकदा कुठलाही कार्यक्रम घेतला की 24 आवर्स म्हणजे जे काही 24 तास आपण त्याचा विचार करतो आणि मग त्याच्यामध्ये काय करता येईल, कसं करता येईल, प्रत्येक स्वयंसेवकांनी काय काय पद्धतीने केलेलं आहे, याचा आपण भूमिका काय होती त्याच्यामागे, ती जरा तू सांगू शकशील?
3: नक्कीच. नमस्कार. माझ्या मते तरी या कार्यक्रमाच्या यशामागे व्हॉलेंटिअर्सचा सगळ्यात मोठा वाटा होता. खरं सांगायचं तर प्रत्येक व्हॉलेंटिअर्स आपलं ऑफिस, घर आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळून हे करत होते. सो हे त्यामुळे नक्की सोपं काम नव्हतं. एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी 3 महिने स्पेंड करणं, पण तरी सगळ्यांनी खूपच डेडिकेशनने आणि मनापासून काम केलं. स्वतःचं नाव व्हावं किंवा श्रेय मिळावं असा कोणाचाही हेतू नव्हता, तर फक्त कार्यक्रम यशस्वी व्हावा एवढा एकच उद्देश होता. आणि ऑस्ट्रेलियामध्ये व्हॉलेंटिअरिंग करताना आपण सगळेजण तिकीट काढतो, पण इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की काहींना कार्यक्रम पाहता येणार नाही हे माहीत होतं, पण तरीसुद्धा त्यांनी तितक्याच उत्साहाने आणि जोशाने आपली जबाबदारी सांभाळली आणि म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. त्यांचं टीमवर्क, कोऑर्डिनेशन आणि कमिटमेंटमुळेच इतक्या मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम नीट पार पडला.
1: खरं, पण स्वयंसेवक म्हटल्यानंतर नुसताच एकटा नसतो, त्याच्या घरची फॅमिली, कुटुंब त्याच्यामध्ये खूप अवलंबून असते आणि बरेच वेळेला त्यांनाही त्याच्यामध्ये त्यांचा वेळ द्यावा लागतो आणि हे कौतुकास्पद आहे की बाबा 3-4 महिने हे प्रत्यक्ष वेळ काढणं आणि कामाची जबाबदारी घेणं. आता तुम्ही म्हणजे ठरवलं कसं की बाबा इतके स्वयंसेवक आहेत, त्यांना कुणी काम द्यायचं, कुठलं द्यायचं, असा काय विचार केला?
3: ह्यासाठी आम्ही 25 टीम उभारल्या होत्या. एक साधा सिंपल विचार होता याच्यामागे की कोणत्याही एका व्यक्तीवर, जसं तुम्ही आधी म्हणालात की एकाची जबाबदारी असली तरी घर पूर्ण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं, तर त्यामुळे एकावर कोणावर तरी भार पडू नये किंवा एकाच टीमवर भार पडू नये म्हणून 25 वेगवेगळ्या टीम्स होत्या. जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये व्हॉलेंटिअर्स म्हणजे इन्व्हॉल्व्ह होतील, प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार काम करता येईल आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कल्पना आणि कौशल्याचा ह्या कार्यक्रमासाठी उपयोग करून घेता येईल. तर ह्या टीम्समध्ये कॉस्ट्युम्स, स्वागत, प्रॉपर्टी, फूड मॅनेजमेंट, आर्टिस्ट, बॅकस्टेज, मेकअप, सोवेनियर, ट्रान्सपोर्ट अशा 25 वेगवेगळ्या टीम्स होत्या. अर्थात प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी होती. उदाहरण द्यायचं झालं तर सिडनी कॉस्ट्युम्स टीम्सने सिडनीमध्ये आर्टिस्टसोबत सतत कॉन्टॅक्टमध्ये असायची की त्यांचे कॉस्ट्युम्स, दागिने आणि इतर तयारी कुठपर्यंत आली आहे, त्यांना काही मदत हवी आहे का, ह्याचा नियमित फॉलोअप व्हायचा. तसंच स्वागत टीम, पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं, डेकोरेशन, नंतर फोटो बूथ, ह्याची स्वागताच्या संबंधित सगळी तयारी ते करत होते. ह्याशिवायच प्रत्येक टीम मेलबर्न टीमसोबतसुद्धा संपर्कात असायची, छोट्या मोठ्या गोष्टी व्हेरीफाय करणं, डिस्कशन्स करणं, क्वेरीज काही असतील तर ते विचारणं, एकमेकांना बेसिकली अपडेट देणं सतत सुरू होतं. ह्याशिवायच आठवड्यातनं 1 ते 2 तास प्रत्येक टीमची पण मीटिंग व्हायची आणि ह्या दर रविवारी सगळ्या सिडनी टीमशी मिळून एकत्र मीटिंग असायची. त्या टीममध्ये प्रत्येक टीम आपापला अपडेट द्यायची आणि काही अडचणी असतील तर त्यावर पण चर्चा व्हायची. ह्याशिवायच मकरंदजी आणि पद्मजाजी यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी काही अपडेट असतील तर ते सर्व टीम्सला दिले जात होते. म्हणजे ट्रान्सपरन्सी पूर्ण ठेवली गेली होती.
1: बरोबर.
3: आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्लॅनिंग, कम्युनिकेशन आणि नियमित मीटिंग्सचा खूपच फायदा झाला, कारण सगळ्यांनी मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलंच की कार्यक्रम अतिशय सुरळीतपणे छान पार पडला.
1: बरोबर, खूपच छान, अगदी तू डिटेलमध्ये सांगितलंस. आता जसं म्हणतो आपण स्वयंसेवक आहे, स्वयंसेवक झाले, परंतु पुढे कलाकार जर समजा आले ना, म्हणजे दिसलेच नाही तर पुढे काय, असा भाग असतो, तर कलाकारांचा सहभाग हा जो आहे खूप मोठा त्यातला प्रोजेक्टमधला भाग आहे. पद्मजा, तुला काय सांगता येईल या बाबतीत?
4: कलाकारांच्या विषयी तुम्ही म्हणाल तर आत्ता तुम्ही म्हणालात ना की आव्हानं, काय काय आव्हानं होती, तर हे एक वन ऑफ द आव्हान असं होतं की इथल्या कलाकारांना, म्हणजे सिडनीतल्या कलाकारांना तर आपल्याला थोडाफार तर चान्स द्यायचाच आहे, पण मेलबर्नचे जे आर्टिस्ट होते त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन कसं होईल किंवा त्या लोकांची आपल्याला सोय इथे कशी व्यवस्थित करता येईल की जेणेकरून त्यांच्या परफॉर्मन्सवरती परिणाम होता कामा नये.
1: अगदी बरोबर.
4: तर हा एक आमचा फार मोठा एक काय म्हणू आपण ज्याच्यावरती आम्ही खूप विचार करून त्याप्रमाणे कृती करायचा प्रयत्न केला. आणि आपण आता हे बघा ओव्हरसीज आर्टिस्ट इथे कायमच येतात, आपण त्यांच्या कार्यक्रमासाठी तिकीटं काढून जातोच, तर तो एक सपोर्ट आहे. पण स्थानिक कलाकारांनी जसं आता विक्रांजींनी सांगितलं होतं की सगळं होम प्रोडक्शन होतं, सगळं सेट बनवण्यापासून स्क्रिप्ट रायटिंग म्हणा, सॉन्ग रायटिंग म्हणा, सगळं जे काही दिग्दर्शन आहे, जे काही एफर्ट्स घेतले होते ते मेलबर्नच्या टीमनी इथे लोकल स्तरावरती घेतले होते. तर अशा लोकांना पण आपण सपोर्ट करायला पाहिजे. तर हा आमचा एक मुख्य उद्देश होता की स्थानिक कलाकारांना त्यांचं व्यासपीठ आपण मिळवून देणं, आणि मग त्याचबरोबर सिडनीतल्या कलाकारांना पण आपण कसं ह्याच्यात एंगेज करता येईल की जेणेकरून इथल्या कम्युनिटीकरता आपल्याला एंगेजमेंट वाढवता येईल. की त्या म्हणजे आता आपण एक कलाकार घेतला समजा सिडनीला, त्याच्यावर त्याचे मित्रमैत्रिणी येतात, त्यांच्या फॅमिलीज पण येतात, अशा मॅक्सिमम लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याची आमची तळमळ होती. तर कलाकारांचा सहभाग हा त्याच्यातला खूप मोठा एक आपण म्हणू एक कृती होती की जी आम्हाला सपोर्ट झाला त्या दृष्टीने.
1: पण आता म्हणजे कलाकार, स्थानिक कलाकार आणि मेलबोर्न येणारे म्हणजे कलाकार यांचं कोऑर्डिनेशन म्हणजे एकमेकांशी म्हणजे मत जुळणं आणि कार्यक्रमामध्ये ते सामील करणं हा खूप अवघड प्रश्न असतो. आणि त्यांची अशी कधी म्हणजे कार्यक्रमाच्या दृष्टीने एकत्रित अशी रिहर्सल झाली अशी काही
4: सुरुवातीला नाही झाली. पण तो एक जसं आव्हान, हा वन ऑफ द एक आव्हानाचा आमचा मोठा हे होता की त्यातून एक अप्रोच जसा होता की विक्रांजींनी जी आम्हाला म्हणजे उद्दिष्ट सांगितली त्याच्यात युवकांपर्यंत पोहोचवणं, तर मॅक्सिमम युवकांना कसं ह्या कार्यक्रमात घेता येईल स्थानिक सिडनीतल्या, तर मुख्य आव्हान असं होतं की त्यांचं शेड्यूल्स, कारण युनिटले होते, ते जॉब्स करायचे, अभ्यास आहे, ते सांभाळून आठवड्यातनं दोन दिवस प्रॅक्टिसला येणं. आणि सुरुवातीला असं व्हायचं की जे दिग्दर्शन होते शिल्पाताई होत्या त्या आम्हाला तिथनं गाईड करत होत्या की आम्हाला हे असं हवं आहे, आम्हाला ते असं हवं आहे. त्यांनी व्हिडिओज पाठवले होते, मग त्यांच्यावर व्हिडिओ कॉल्स केले जायचे, ऑडिओ पाठवले जायचे की हे आम्ही असं असं करतो आहे बुवा कसं करता येईल, मग ह्याच्यातनं काही सुधारणा होईल का. तर टेक्नॉलॉजीचा पण आम्ही खूप वापर करून घेतला ह्याच्यात डेफिनेटली. आणि काही काही तर अख्खी फॅमिली कलाकार म्हणून होते, तर मग त्यांचं शेड्यूल कसं सांभाळायचं, कारण प्रत्येक जण नोकरी करतो, शाळा कॉलेज सगळं आहे. आणि युवकांनी इतका छान आम्हाला प्रतिसाद दिला की एका ड्रेस रिहर्सल करता इथून मेलबर्नला जायचं, तर शनिवारी रात्री ते ड्राईव्ह करून गेले, रविवारी पूर्ण दिवस ते प्रॅक्टिस केली, परत संध्याकाळी आले आणि सोमवारी परत जॉबला. तर इतका सहभाग कलाकारांनी आम्हाला खूप छान प्रतिसाद दिला. आणि हो खरंच कौतुक आहे. आणि आमची जी एक हे होतं की अरे युवकांची एंगेजमेंट कशा प्रकारे करता येईल, तर त्यांनी तितक्याच उत्साहाने आम्हाला सपोर्ट केला की अरे आम्हाला हे काम करायचंय. आणि जसं मगाशी शीतल म्हणाली की हे फक्त प्रत्येकाने माझा परफॉर्मन्स कसा चांगला येईल असं नाही, अरे आपण शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमात काम करतोय तर मी कुठे कमी पडता कामा नये असं. मग कॉस्ट्युम आहे, ज्वेलरी आहे, मानसीनी तर इंडियातनंच ज्वेलरी आणली ह्या सगळ्या मुलींकरता जे कोळी डान्स होता, तर असा प्रत्येकाने खूप छान आम्हाला प्रतिसाद दिला.
1: याच्यात भाषेचा म्हणजे तुम्हाला काही अडचण आली म्हणजे युवक होते ना त्याच्यामध्ये, त्यामुळे त्यांना प्रेझेंट करताना किंवा बोलताना बोली भाषा आणि हा असं काही जाणवलं काही का तयारी करायला?
4: नाही, आता म्हणजे कोळी डान्स मध्ये तर काही मुली नॉन मराठी पण होत्या.
1: हो बर.
4: पण तो नृत्याचा भाग होता. पण ज्यांनी ऍक्च्युली ऍक्ट केलं किंवा मावळे होते, मुस्लिम शिपाई होते, तानाजीचा सीन होता, तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की ते सगळे छान मराठी बोलत होते आणि त्यांना सगळं छान मराठी समजत होतं, त्याच्यामुळे तसा भाषेचा काही प्रॉब्लेम आला नाही. अगदीच असं कुठे अंडरस्टँडिंगला आडलं तर इंग्लिश होतं, पण आम्हाला तशी फारशी वेळ आली नाही म्हणजे त्या दृष्टीने आम्हाला लँग्वेजचा तसा काही प्रॉब्लेम आला नाही.
1: एकंदरीत किती म्हणजे कलाकार होते
4: सिडनी? एकूण 105 कलाकार होते, त्यातनं सिडनीतला आपले 30 ते 35 कलाकार त्यांनी भाग घेतला आणि त्यात युवकांचा फार मोठा वाटा होता.
1: बरोबर.
4: तो आमचा एक उद्देश फार छान सफल झाला.
1: आणि जसा तू आता सांगितलंस की बा व्यासपीठ हे आपल्या म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना आणि हा एक अनुभव आला तर आपोआपच पुढच्या कार्यक्रमाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल, त्यांचा त्यांच्याकडून त्यांचा सहभाग वाढेल. आणि आज आपण जे म्हणतोय बाहेरच्या देश म्हणजे भारतामध्ये पुण्यामध्ये पुण्या मुंबईमध्ये मराठी कमी होत आहे, परंतु आज आपण मराठीतला कार्यक्रम इथल्या युवकांना घेऊन त्यांच्याबरोबरचा कार्यक्रम करणं हे खूप
4: कौतुकास्पद आहे. नक्कीच नक्कीच.
1: आता तू आता तीही भूमिका स्पष्ट केलीस की बाबा स्थानिक कलाकार हे सिडनीच्या कलाकारांना घेण्यामागचं हे उद्देश काय होतं. शेवटी असं होतं की बा सिडनी आणि मेलबोर्न हे यांचं जर समजा सगळं योग्य पद्धतीने जुळलं आणि तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे सादर झाला तर त्याचं कौतुक लोकांकडून येणार आणि ते लोकांनी अनुभवलेलं आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. खूप खूप अभिनंदन खरं तर तुमचं या कलाकारांशी जुळवून घेणं आणि तो कार्यक्रम करणं. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ याच्यामध्ये आणि एक गाणं ऐकूया.

0: श्रोते हो, पुन्हा एकदा आपले स्वागत. आज आपण महाराजा द किंग या कार्यक्रमाविषयी पद्मजा आणि मकरंद विल्दीकर, शीतल आणि विक्रांत सुंकले, नरेंद्र जोशी आणि अमोल चांदेकर यांच्याकडून माहिती घेत आहोत. चला तर पुढचा प्रश्न अमोलला आहे. प्रायोजकांचं योगदान, कारण कुठलाही कार्यक्रम पैशाशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे पैसे उभं करणं, त्याला खर्च करणं त्याच्याकरता कार्यक्रमाला, आणि त्या पुढच्या काही प्रोजेक्टकरता काही विचार करणं, अशा प्रकारचा भाग. तर 21 प्रायोजक काहीतरी या ह्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आले, तर त्यांचं कशा स्वरूपातलं सहकार्य होतं, कोण होते, काही सांगता येईल?
1: नक्कीच. नमस्कार सगळ्यांना. वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ज, एका या पूर्ण कार्यक्रमाचा एक मेन ऑब्जेक्टिव्ह होता फंड रेझिंग. त्याच्यामुळे सगळे स्पॉन्सर्स, डोनर्स ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट होते. आमचं फायनान्शियल ऑब्जेक्टिव्ह होतं की तिकिटांमधूनच हा कार्यक्रम प्रॉफिटेबल व्हावा.
0: बरोबर.
1: आम्हाला स्पॉन्सर्स आणि डोनर्स आणि कॉन्ट्रीब्युटर्सची फार मागे नाही लागावं लागलं. खूप लोक आपणहून आले सगळा पर्पज पाहून. आणि

0: करायला करायचे, त्यांनी आपलं पूर्ण इन्कम ह्याला डोनेट केलं.
1: वा.
0: त्याच्यानंतर स्पॉन्सर्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात मोठी स्पॉन्सरशिप सगळ्यात लहान वयाच्या व्यक्तींनी दिली आहे.
1: ओ,
0: मला त्यांचं नाव सांगायची फार इच्छा आहे. ते मोहोर स्टुडिओजचे वेदांत शिंदे.
1: बर.
0: आणि हे सगळं यांनी तर पैसे जमा झालेच, पण पैसे वाचवणं हा पण एक फॅक्टर होता ज्याच्यामुळे आमचे जास्तीत जास्त आम्हाला पैसे उरतील आणि फंड रेझिंग जास्तीत जास्त होऊ शकेल. तर त्याच्यासाठी आम्हाला सर्व्हिसेस जे प्रोव्हाइड केल्या लोकांनी त्याच्यामध्ये आमचे पैसे वाचले. फॉर एक्झाम्पल, सगळ्या आर्टिस्टसाठी फूड, अकोमोडेशन हे इथल्या लोकल सिडनीच्या लोकांनी, फॅमिलीजनी आपल्या घरी लोकांना अकोमोडेट केलं. मेलबर्नहून येणाऱ्या जवळपास 32-1 लोकांना 8 फॅमिलीजनी स्वतःच्या घरी 2 दिवस ठेवलं. त्यांचं येण्या जाण्याचं सगळी व्यवस्था केली. आपल्या लोकल ट्रान्सपोर्ट कंपनीज आहेत सिडनीच्या, त्यांनी त्यांना लोकल पिकअप ड्रॉप वगैरे प्रोव्हाइड केले. फूड म्हणजे अगदी चहा पाण्यापासून नाश्ता जेवण सगळं, नॉट ओनली दॅट, वापस जाताना त्यांना बसमध्ये जे काही जेवणाचे डबे द्यायचे ते सुद्धा, हे सगळं आपल्याला लोकल फॅमिलीजनी इथून कॉन्ट्रीब्यूट केलं आणि त्याच्यासाठी आपल्याला एकही पैसा खर्च नाही करावा लागला.
1: कौतुक आहे.
0: हो,
1: नक्की.
0: त्याच्यानंतर 100 पेक्षा म्हणजे आता त्यांनी सांगितलं 150 आर्टिस्ट होते. सगळ्या 150 आर्टिस्टचं प्रोफेशनल मेकअप करून दिलं आणि त्याचा एकही पैसा घेतला नाही, न सर्व्हिसेसचा न मटेरियलचा.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर फोटोग्राफी सर्व्हिसेस आपल्याला त्यांनी कोणी चार्ज नाही केलं. कितीतरी स्टेजवर मटेरियल लागले त्याचं कोणीही एक पैसा नाही घेतला. हे सगळं सेव्हिंग झालं. हे सगळं लोकांच्या मनातून आलेलं ती देणगी होती. त्याच्यामुळे पैसे तर आलेच, स्पॉन्सर्सनी बिझनेसेसनी दिले, सर्व्हिसेस मिळाल्या, लोकांच्या मनातून जे मिळालं त्याला तर काही लिमिट नाही आहे. सो अशा प्रकारे. आणि संस्था,
1: हा
0: तर आम्हाला
1: म्हणजे तुमचा उद्योग आणि व्यवसाय हा जो काही लोकांचे बिझनेसेस आहेत त्यांनी याच्या म्हणजे या महाराजा द किंग याच्याकरता कशाकरता सपोर्ट केला, म्हणजे काय कारण सांगता येईल?
0: एक तर हे होतं की शिवाजी महाराजांबद्दलचं त्यांचं आत्मीयता प्रेम, आणि दुसरं म्हणजे शाळे हिंदू स्कूल HESCC साठी जे फंड रेझिंग करायचं होतं ते. ह्या दोन मेन उद्दिष्टांना पाहून लोक आम्हाला स्पॉन्सर्स म्हणून आणि डोनेशन डोनर्स म्हणून आले.
1: खरंय, खरंय, बरोबर.
0: आणि मला जे ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचे नावं घ्यायला
1: जरूर.
0: माई शिवगर्जना ढोल पथक, हिंदू काउन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया, मासी सिडनी, सह्याद्री सिडनी आणि आकाशवाणी सिडनी. आणि आकाशवाणी सिडनीचं मी खास उल्लेख करेल. त्यांनी आमचा कार्यक्रमाच्या आधी दर रविवारी प्रमोशन केलं आणि आताही ही अपॉर्च्युनिटी दिली सगळ्या टीमला अप्रिशिएट करण्याची.
1: धन्यवाद. आमच्याकरता खास शब्द म्हणजे आकाशवाणी सिडनीसाठी म्हणून मीही धन्यवाद देतो आकाशवाणी सिडनी टीमकडून.
0: आभार.
1: तुला काही जोडायचं आहे याच्यामध्ये?
2: हो, मला वाटतं की ज्या बिझनेसेसनी आपल्याला पाठिंबा दिला तर त्यांनी का पाठिंबा दिला असा जर का विचार केला आपण तर मला त्याचं मुख्य कारण वाटतं की आपल्या कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी निगडीत आहे.
1: खरंय.
2: आता एखाद्या अशा कार्यक्रमाला गेलो आपण, आता आपण ऐकलं की 1000 माणसं जवळपास तिथे होती.
1: खरंय.
2: तर तुम्ही जर का बिझनेस म्हणून तिथे पाठिंबा देत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला जे बिझनेस एक्सपोजर जे म्हणतात ते तर नक्कीच मिळतं. काही नवीन ओळखी होतात, काही जुन्या ओळखी असतात त्यांना परत एकदा उजाळा मिळतो. तर अशा गोष्टी असतात, ते बिझनेससाठी चांगलंच असतं. पण मला वाटतं अशा कार्यक्रमांचं प्रायोजक होणं हे फक्त एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही की बिझनेस एक्सपोजर. तर त्याच्यात तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक भाग येतो. आता फक्त ह्या कार्यक्रमापुरतं बोलायचं झालं तर शिवाजी महाराजांबद्दल कार्यक्रम होता, तर शिवाजी महाराजांची महती सांगणारा कुठलाही कार्यक्रम असेल तर मला वाटतं मराठी माणसाचं किंवा कुठल्याही बिझनेसचं ते एक मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे की त्याला पाठबळ देणं.
1: खरं.
2: आणि एकूणच अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आपण पाठबळ देणं, सांस्कृतिक कार्यक्रमांना आपलं कर्तव्य समजलं पाहिजे.
1: अगदी खरं. आणि त्याच्यातून दोन्ही फायदे आहेत, म्हणजे जे उद्योजक आहेत त्यांनाही त्याच्या दृष्टीने फायदा आहे आणि आज आपल्या जो कार्यक्रमाचं उद्दिष्ट जे आहे, जे फंड रेझिंग आहे, तेही त्याच्यामधनं सफल होत आहे.
2: बरोबर, बरोबर. म्हणजे ज्याला आपण गिव्हिंग बॅक टू द कम्युनिटी म्हणतो,
1: अगदी
2: तो उद्देशही साजरा झाला पाहिजे.
1: खरं.
2: म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही साधलं गेलं पाहिजे.
1: येस.
2: तर सामाजिक बांधिलकी पण आपली जपली गेली पाहिजे आणि त्यातून आपल्याला बिझनेस म्हणून जर काही फायदा होत असेल तर ते इव्हेंच्युअल आउटकम असं आपण समजू शकतो.

0: बरोबर.
1: आता कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की या सगळ्या प्रायोजकांच्या जाहिराती मोठ्या पडद्यावर कार्यक्रमाच्या आधी झळकत होत्या. आणि आपल्या स्मरणिकेमध्ये सुद्धा या कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सर केलं त्या सगळ्यांच्या जाहिराती छापल्या गेल्या.
0: हो, मी त्याच्याकडे येणारच आहे आता. म्हणजे स्मरणिका तुम्ही काढली, त्याच्यामध्ये या सगळ्या त्याचं प्रकाशित करण्यात आलेली म्हणजे संकल्पना काय होती? म्हणजे बुवा स्मरणिका काढायची का नुसते लेख द्यायचे आहेत किंवा अशा प्रकारचं होतं की बुवा काय नेमकं उद्दिष्ट होतं?
1: या कार्यक्रमातली जर का स्मरणिका तुम्ही बघितली असेल किंवा आपल्या ज्या ज्या श्रोत्यांनीही बघितली असेल तर त्यांची एक गोष्ट लक्षात येईल की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख त्याच्यामध्ये येतील असा विचार
0: प्रयत्न होता. बरोबर.
1: रिसर्चर्सनी आम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लेख लिहून पाठवले आणि आपण मुख्य प्रयत्न केला तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या काही युनिक गोष्टी सांगायच्या या स्मरणिकेमध्ये. आता उदाहरणार्थ आपल्याला शिवाजी महाराजांचा प्रसाद तार यांनी लिहिलेला शत्रूंच्या नजरेतून शिवराय अशा प्रकारचा एक लेख आहे. तर आपण शिवाजी महाराजांच्या इतर गोष्टी बऱ्याच वेळा ऐकलेल्या आहेत पण शत्रू शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करत होता हा एक वेगळा विचार आपल्याला या स्मरणिकेमध्ये बघायला मिळतो. याच्यामध्ये अजून आपण काही शुभेच्छाही छापल्या आहेत. आपल्याला खूप नामांकित लोकांकडून शुभेच्छा मिळाल्या. उदाहरणार्थ छत्रपतींचे वंशज श्री उदयनराजे भोसले, दगडूशेठ हलवाई मंडळ आणि शिवछत्रपती प्रतिष्ठान, ही मोजकी नावं मी इथं घेऊ इच्छितो. मगाशी सांगितलं तसं की सगळ्या प्रायोजकांच्या जाहिराती या स्मरणिकेमध्ये आहेतच, पण ही स्मरणिका तयार होताना आपल्याला जी वेगळ्या वेगळ्या प्रकारची मदत झाली ज्याच्यामध्ये लेख, कविता, प्रतिक्रिया, जाहिराती, शुभेच्छा या सगळ्या गोळा करणं, त्यांचा पाठपुरावा करणं आणि ते सगळं झाल्यानंतर स्मरणिकेचं सेटिंग करणं, प्रूफिंग करणं, प्रिंटिंग करणं, पॅकिंग करणं या सगळ्या गोष्टी आपल्या व्हॉलंटियर्सनी केल्या. त्याच्यामुळे ह्याचा विशेष उल्लेख केला पाहिजे की यातलं कोणी प्रोफेशनल नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला स्मरणिकेसाठी आभार मानायचे ते म्हणजे हिंदू काउन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाचे, कारण हिंदू काउन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियाने या स्मरणिकेचं प्रिंटिंग करण्यासाठी आपल्याला प्रेस विना मोबदला
0: खूपच छान.
1: आता आमची अपेक्षा अशी आहे या स्मरणिकेच्या बद्दल आपण बोलताना असं म्हणू की उद्देश काय होता नाही
0: शेवट खरं आहे.
1: तर आमची अपेक्षा अशी आहे की ही जी स्मरणिका ज्यांनी ज्यांनी आता त्या दिवशी घेतली आहे तर त्यांनी आपल्याकडच्या पुढील पिढीला या स्मरणिकेतले लेख कविता वाचून दाखवाव्या. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या नेहमी लक्षात न आलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा आपल्याला चर्चा करता येईल आणि पुढच्या पिढीपर्यंत हे ज्ञान पोहोचवता येईल. आणि शिवाजी महाराजांबद्दल जर का कुतूहल नवीन पिढीमध्ये जागृत झालं तर मला वाटतं की हे आपलं उद्दिष्ट सफल झालं.
0: अगदी खरं आहे, अगदी खूप छान सांगितलंस. पुढचा मकरंद तुझ्याकडे मी येतोय. आता तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की बुवा एका विशिष्ट उद्देशाकरता हा कार्यक्रमाची योजना केली. आता सनातन स्कूल म्हणजे हिंदू स्कूल जे आहे आपलं ते सुरुवात त्याचं प्रोजेक्ट आहे, त्याचा निधी संकलनाचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. या कार्यक्रमाद्वारे सनातन स्कूलसाठी निधी उभारण्याचा उपक्रम कसा राबवला गेला काय सांगता येईल?
2: काय झालं की आता आपण जे मगाशी एवढ्या वेळ बोलत होतो की आपल्याकडे स्थानिक कलाकार पुष्कळ आहेत, आपण बाहेरून येणाऱ्या किंवा भारतातून येणाऱ्या मंडळींचे ते कार्यक्रम बघायला जातोच, पण आपल्या स्थानिक कलाकारांमध्येही तितकंच टॅलेंट असल्यामुळे त्याला कुठेतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म देणं हे आपलं पण कर्तव्य आहे. तर त्या हिशोबाने ह्या कार्यक्रमाकडे खरं म्हणजे पहिल्यांदा बघितलं गेलं. पण त्याच्याचबरोबर जेव्हा जनगर्जनांशी सुरुवातीला बोलणं झालं तर त्याच्यातनं अशी एक आयडिया समोर आली की आपण हिंदू शाळेसाठी सुद्धा जे इथे काम करत आहोत तर आपण एकत्र काम का करू नये अशा उद्देशाने. जर आपण आता शिवाजी महाराजांबद्दल ऐकलं तर अख्खं आयुष्य शिवाजी महाराजांनी आपल्याला एक गोष्ट सांगितली की तुम्ही एकत्र या, एकत्र राहा, एकत्र काम करा. तर तसा एक काहीतरी उपक्रम ह्या निमित्ताने का पुढे करू नये? आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर जनगर्जनांनी सुद्धा आपल्याला सहकार्य त्याच्यामध्ये दाखवलं आणि मग त्यातून ही संकल्पना पुढे आली की लोकल टॅलेंटला वाव. सिडनीमध्ये शिवाजी महाराजांचा आपला जो 352 सोहळा आहे तो सोहळा सेलिब्रेट करावा, त्याचबरोबर हे सगळं आपल्या पुढच्या पिढीला द्यावं आणि बरोबर आपल्याला जर का फंड रेझिंग होत असेल स्कूलसाठी तर असा एकत्र का सगळं एकत्र करू नये ह्याच्यातनं ही संकल्पना पुढे आली आणि तसं हा निधी गोळा करण्याचा कार्यक्रम.
0: आता काही श्रोत्यांना या म्हणजे सनातन स्कूल किंवा हिंदू स्कूल हे याची संकल्पना काय आहे, नेमकं उद्दिष्ट काय आहे हे कदाचित माहिती नसेल, थोडक्यात सांगता येईल तुला?
2: जरूर जरूर. आपण ह्यापूर्वी शाळेसाठी एक वेगळा असा कार्यक्रम इथे घेतलेला आहे,
0: बरोबर,
2: त्याच्यामध्ये आपण बरंच त्याच्याबद्दल माहिती सांगितली,
0: बोललेलो, बरोबर,
2: पण खूप वेळ न घालवता अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपली HESCC ची एक वेबसाईट आहे. HESCC म्हणजे हिंदू एज्युकेशन अँड कल्चरल सेंटर. तर ह्या संस्थेनी ऑस्ट्रेलियामध्ये पहिली हिंदू फेथ बेस्ड शाळा चालू करण्याचा एक विडा उचललेला आहे.
0: बरोबर.
2: कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथे अगदी ज्यांना माहिती नाही या शाळेबद्दल, अगदी सोप्यात सोपं सांगायचं म्हटलं तर आपल्याला कॅथलिक स्कूल इथे माहिती आहेत. तर कॅथलिक स्कूलमध्ये काय असतं, जनरल आपल्या NSW चंच करिक्युलम असतं, परंतु तिथे कॅथलिक प्रिचिंग होतं. त्याच साधारण धर्तीवरती ही पण इंडिपेंडंट स्कूलच्या कॅटेगरीमध्ये असलेली स्कूल आहे, तर इथे सुद्धा NSW चा करिक्युलम शिकवला जाईल, पण त्याच्याबरोबर आपल्या ज्या हिंदू संस्कार आहेत ते ह्या शाळेमध्ये शिकवले जातील. म्हणजे त्या शाळेमध्ये प्रार्थना होईल, आपले सणवारांचं महत्त्व सांगितलं जाईल, सेलिब्रेट केलं जाईल, अशा सगळ्या ज्या संस्कार आपले आपल्या मुलांवर करावेसे आपल्याला वाटतात ते सगळे आपल्याला या शाळेमध्ये करता येतील. तर अशी ही शाळा आहे.
0: बरोबर. आता म्हणजे ही जी शाळा आहे ती एक्झॅक्टली इथं न्यू साऊथ वेल्समधल्या ज्या बाकीच्या शाळा प्रायव्हेट शाळा चालतात तशाच धर्तीवरती आहे.
2: अगदी.
0: ह्याच्यात कुठलाही हिंदूच फक्त सब्जेक्ट्स आहेत किंवा असं काही आहे कुठेतरी डोक्यामध्ये बसू शकतं असं, तर तसं नाही आहे ही क्लिअर कल्पना.
2: अगदी अगदी. म्हणजे कोणाला तरी जर असं वाटलं हिंदू शाळा म्हणजे कोणीतरी डोक्यावरती शेंडी ठेवून किंवा धोतर घालून जायला लागेल तर असला कुठलाही प्रकार नाहीये. अगदी आपल्याला माहिती असलेल्या शाळांसारख्या त्या शाळा आहेत, फक्त त्याच्यामध्ये ऍडिशनल ह्या गोष्टी आपल्याला करता येतात. कारण कसं होतं, जनरली आपण बाहेरच्या शाळांमध्ये गेलो आणि आपल्या एखाद्या मुलांनी सांगितलं की मला ऍडिशनल विषय म्हणून भरतनाट्यम घ्यायचंय, कथ्थक घ्यायचंय, तबला वाजवायचा आहे, पेटी वाजवायची, बासरी वाजवायची, तर ह्या साऱ्या फॅसिलिटीज कुठल्याही बाकीच्या शाळांमध्ये नाही आहे. या कदाचित आपल्याला जेवढा इनफ इंटरेस्ट असेल तर आपल्या देता येईल. किंवा एखादी लँग्वेज आपल्याला आज आपल्याला बाकीच्या शाळांमध्ये जॅपनीज, जर्मन ह्या सगळ्या अवेलेबल आहेत, पण कोणी म्हणलं मला संस्कृत शिकायचं आहे तर ते आपल्याकडे फॅसिलिटी नाही आहे, ती फॅसिलिटी आपल्याला या शाळेमध्ये उपलब्ध करून देत
0: आहे. अरे वा, खूपच खूपच सुंदर. आता समाजाने या उपक्रमाला कशा प्रकारे हातभार लावावा हे काय थोडक्यात सांगता येईल? आपण तुम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने फंड रेझिंग केलं, पण आज हा काय कार्यक्रम इथे संपणार नाही आहे, म्हणजे हिंदू स्कूल आहे तर सुरू झालेलं आहे,
2: बरोबर,
0: कसा काय हातभार लावता येईल?
2: तर याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की कुठलीही गोष्ट ही पैशाशिवाय होत नाही, आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये माहिती आहे ह्या शाळेचं साधारण बजेट आहे 33 मिलियन. तर त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट काही ठिकाणी मदत करतं, पण गव्हर्नमेंट जे मदत करतं ते बिल्डिंग फंड्समध्ये मदत करतं, पण जी जागा घ्यायची असते आणि बाकीच्या गोष्टी करायच्या असतात त्या आपल्याला आपल्या खर्चाने करायला लागतात, जिथे आपल्याला फंड रेझिंग लागतं, ज्याच्यासाठी हा वन ऑफ द इव्हेंट होता. तर याच्यामध्ये मोठमोठे जर देणगी द्यायचे असतील तर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, 25,000, 10,000, 5,000, 3,000 अशा सगळ्या. पण मी म्हणेल आजच्या दिवशी एक सांगावंसं महत्त्वाचं वाटेल की याच्यामध्ये सगळ्यात सोपी कोणालाही जमेल असं जर काही कॉन्ट्रीब्युशन असेल तर ज्याला आम्ही भूदान म्हणतो. भूदान म्हणजे 1 स्क्वेअर मीटर जागा आपण शाळेला दान करायची. तर ह्याचं कॅल्क्युलेशन काय आहे की $3,000 जर का तुम्ही एका वेळेस भरू शकलात तर तो एक ऑप्शन आहे, किंवा सहज जमण्यासारखं म्हणजे $100 per month असं तुम्ही रिकरिंग कॉन्ट्रीब्युशन करायचं 36 महिन्यांसाठी. तर हे आजकाल आपण बघितलं तर हे आपल्या सहज आवाक्यामध्ये आहे.
0: खरं.
2: आणि जर एकूण आपण हिशोब केला तर आपल्याला जागेचा जो खर्च आहे जो आपण कम्युनिटीमधनं तुर्तास लोन घेऊन जागा घेतलेली आहे ते करण्यासाठी आपल्याला 1,000 फॅमिली अशा हव्या आहेत जे हे $100 per month कॉन्ट्रीब्युशन करू शकतील. तसं बघायला गेलं तर ऑस्ट्रेलियामध्ये आपलं पॉप्युलेशन 1 मिलियनपर्यंत आहे, त्यातनं जर 1,000 लोक पुढे आले तर आपल्या शाळेसाठी अतिशय सुंदर आहे. तर हे अगदी साधं सहज जमण्यासारखं कॉन्ट्रीब्युशन आज या निमित्ताने मी आपल्या श्रोत्यांसमोर.
0: आणि आताच मी ऐकलं की डीजीआर स्टेटस सुद्धा मिळालेलं आहे, म्हणजे याच्याकरता जर कोणी देणगी दिली किंवा हे केली तर त्यांना टॅक्स डिडक्टेबल रिसीट त्यांना मिळू शकतो.
2: अगदी 2 आठवडे जून संपायच्या आधीच आपल्याला तो मिळालेला आहे. त्यामुळे जरूर जर का आपल्यापैकी कोणी बिझनेसेस असतील आणि ज्यांना अशी देणगी द्यायची असेल डोनेशन म्हणून, तर ती आपण नक्की देऊ शकतो. आणि डीजीआर स्टेटस असल्यामुळे आपल्याला टॅक्स बेनिफिट सुद्धा मिळू शकतो.
0: खूप छान, खूप छान मकरंद, खूप महत्त्वाची माहिती तू आज आमच्या श्रोत्यांना दिलेली आहेस. आता आपण जरा सगळा कार्यक्रम ऐकला आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्याला असे काही प्रसंग येतात की ज्या ठिकाणी आपण भावूक होऊन जातो किंवा असे अनुभव येतात आणि खूप मोठ्या प्रकारची जबाबदारी घेऊन तुम्ही हे सर्व पूर्ण कार्यक्रम पूर्ण यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. तर आता काही क्षण असे असतात की जे मनामध्ये बसलेले असतात आणि ते आठवलं की लक्षात येते की अरे वा यातूनही आपण गेलेलो आहोत, तर काही सांगता येईल का? आणि मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यांनी जर कॉन्ट्रीब्युट केलं तर म्हणजे सगळ्यांची मतं जर आली तर बरं वाटेल.
2: अगदी जरूर जरूर. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही म्हणालात तसं की हे अगदी खरं सांगायचं तर शिवधनुष्य होतं, कारण ह्याच्यात जेवढे 100, 102, 105 आपले व्हॉलंटियर्स होते ह्याच्यापैकी कोणालाही एवढा मोठा कार्यक्रम आयोजन करण्याचा एक्सपिरियन्स नव्हता.
0: बरोबर.
2: एवढे सगळ्या जणांनी एकत्र येऊन केलं म्हणूनच ते शक्य झालं हे नक्की आहे. त्याच्यामध्ये अगदी आवर्जून लक्षात राहण्यासारखा क्षण असं म्हटलं तर तो म्हणजे राज्याभिषेकाचा क्षण होता, जो की 350 वर्षांनंतर म्हणजे 352 टू बी प्रिसाइज आपण सेलिब्रेट करत होतो. आणि कदाचित जेव्हा खरोखर राज्याभिषेक झाला असेल महाराजांचा त्यावेळेस आपण असू नसू माहीत नाही, मागच्या जन्मात असू की नाही कोणाला आठवणार नाही, पण तेव्हा काय झालं असेल ते आपण याची देही याची डोहा आपण बघणं आणि त्याचं साक्षीदार होऊ शकणं याचं भाग्य आपल्याला लागणं ह्याच्यापेक्षा आनंदाचा क्षण असू शकत
0: नक्कीच.
2: तर तो अगदी आवर्जून मनात राहण्यासारखा क्षण आहे.
0: खूप खूप छान मकरंद. पद्मजा तुला काही सांगायचं?
3: हो, म्हणजे तसं म्हटलं तर भावनिक क्षण खूप आले.
0: हो,
3: म्हणजे सगळे आठवायचे म्हटले तर म्हणजे एक इमोशनल व्हायला होईल. पण राईट फ्रॉम द फर्स्ट डे आम्ही जसं हा प्रोग्राम करायचं ठरवलं होतं तेव्हा एक अनुभूती आम्हाला, म्हणजे कोणी विश्वास ठेवो न ठेवो, पण ही अनुभूती होती की समहो शिवाजी महाराज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याबरोबर आहेत, तर हा कार्यक्रम छानच होणार, किती का संकट येऊनात. आणि अगदी काही मोजके क्षण सांगायचे म्हटले तर लहान मुलांचं जे आम्ही म्हटलं की त्यांची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, तर सगळ्यात पहिले आमच्या कलाकारांमध्ये रायबा सिलेक्ट झाला होता, जो एक 12 वर्षाचा मुलगा आहे, अबीर गोडबोले नाव आहे त्याचं. त्यांनी सगळ्यात पहिले आईला काय सांगितलं असेल की आई मी हे काम करीनच पण त्याच्या व्यतिरिक्त मी काय करू शकतो ह्या प्रोग्राम करता.
0: हो,
3: तर ते जेव्हा तिने आम्हाला त्याच्या आईने नेहानी सांगितल्यानंतर आम्ही म्हटलं अरे दिस इज व्हॉट, म्हणजे ह्यासाठी केला होता अट्टाहास. त्याच्यानंतर रुपाली म्हणून आमची एक वन ऑफ द व्हॉलेंटियर होती जिने आम्हाला ते काय म्हणतो आपण त्याला मोमेंटोज देण्यासाठी खूप मदत केली होती. तर ते मोमेंटोज जेव्हा पॅक करत होते तेव्हा तिची एक छोटी मुलगी 3-4 वर्षाची मुलगी आहे, तर ते पॅकिंग ती मुलगी स्वतः करत होती आणि प्रत्येक पॅकिंगला छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणत होती. तो एक आमच्यासाठी खूप भावूक क्षण होता.
0: बरोबर.
3: त्याच्यानंतर भारतातनं वय वर्ष 99 तर त्यां रबडे म्हणून एक म्हणजे माझे वडीलच आहेत, पण मला सांगायचं असं होतं की 99व्या वर्ष त्यांना जेव्हा हे सगळं कळलं की आम्ही शिवाजी महाराजांचं करतोय, त्यांनी तिथून भारतातनं $200 आर्थिक मदत आम्हाला ह्याच्यात पाठवली. नंतर इथे जोशी काका आहेत चैतन्य पेशव्यांचे सासरे, त्यांनी मी काय करू शकतो असं आपल्याला व्हेर इज अ विल देर इज अ वे असं म्हणतो आपण, तर त्यांनी पौरोहित्य करून $750 आम्हाला दिले. एक आजी आहे म्हणजे माझ्या सासूबाई आहेत, त्यांचे इथे 70वा वाढदिवस झाला तर ती सगळी अमाऊंट त्या म्हटल्या तुम्ही $500 मी याला दिली. हे सगळे भावनिक क्षण जर आपण एकत्र गोळा केले ना तर लक्षात येतं की एकच प्रत्येकाचं ध्येय होतं छत्रपती शिवाजी महाराज. तर असे अनुभव आहेत,
2: अनेक अनुभव खूप आहेत, म्हणजे ह्याच्यावरती आपण एक अख्खा कार्यक्रम करू शकतो. परंतु एक अगदी योगायोगाचा मी कार्यक्रम सांगतो की म्हणजे कसा आपल्याला विश्वास आपला बसो नाही बसो आपल्याला ठेवणं भाग आहे, की म्हणजे ही 6 तारीख जी आहे 6 जून मगाशी विक्रांनी सांगितलं की ऑक्टोबरमध्ये हा कार्यक्रम ठरला, त्या दिवसापासून आम्ही हॉल शोधतोय, असाच पाहिजे, त्याची अवेलेबिलिटी असायला पाहिजे, त्याच्यात या सगळ्या फॅसिलिटी पाहिजे, हे खूप झालं. आणि हर्स्टविल एक असं हॉल होता जो हे सगळ्या आपल्या रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत होता, पण त्याच्यामध्ये तो पुढच्या ऑक्टोबरपर्यंत म्हणजे ह्या वर्षीच्या 26 पर्यंत बुक होता. आणि काही होता होता मध्ये दोन फक्त डेट्स अचानक त्यांच्या कॅन्सलेशनमुळे काहीतरी हे झाल्या, 29 मे आणि 6 जून अशा दोन. बरं आता याच्यामध्ये काही माहितीच नव्हतं, फक्त दोन डेट झाल्यामुळे मी शिल्पाताईंना फोन केला अर्जंटली की आजच्या आज कन्फर्म करा या दोन्हीपैकी कुठलं करू शकतो. तर 29 मेला त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम होता त्यामुळे त्यांना जमणार नव्हतं. 6 मे म्हटलं आता ही एकच डेट आहे, अदरवाईज 6 जून तर आपल्याला ती सोडता येणार नाही, ती बुक करू म्हणून डिपॉझिट इमिजिएट त्या दिवशी भरलं. त्यानंतर जेव्हा जाऊन कॅलेंडर बघितलं तर त्या दिवशी ऍक्च्युअली 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन होता.
0: वा,
2: म्हणजे असं जर का बघायला गेलं तर हे होणं, हे महाराजांच्या भाषेत होणं श्रींची इच्छा होती. कदाचित त्या निमित्ताने महाराज ती जसं म्हणाले की
0: नक्कीच
2: ह्या निमित्ताने आपल्या बरोबर नक्कीच होते.
0: बरोबर, तुला काही सांगायचंय?
1: हो, मलाही सांगायचा एक फार छान मुद्दा माझ्या आता लक्षात आला की कार्यक्रम संपताना जेव्हा शिवराज्याभिषेक झाला त्यानंतर शिवाजी महाराज स्टेजवर सगळ्यात पुढे येतात आणि त्यांचा एक मोनोलॉग आहे. तर त्या मोनोलॉगमध्ये ते सांगतात की शिवाजी महाराज आत्ताच्या काळातसुद्धा कसे रेलेवंट आहेत. तर त्याच्यामध्ये ते सांगतात की तुम्ही नुसतं माझं नाव घेऊन जयघोष केला म्हणजे तुम्ही माझी शिकवण अंगीकारली असं होत नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही डोळे उघडे ठेवले पाहिजेत. तर मी प्रत्यक्ष त्या ते जेव्हा चालू होतं तेव्हा मी बॅकस्टेजला होतो, मला समोरून बघता आलं नाही याची मला खंत आहे, कारण ते मला शेजारून बाजूनी बघताना सुद्धा अंगावर रोमांच उभे राहिले. तर तो इतका महत्त्वाचा क्षण त्या शोमध्ये आला याचा मला अभिमान आहे.
0: नाही, खूप छान पद्धतीने जो शेवटसुद्धा घेतला की बा आपण आज अनेक ठिकाणी हजारोने कार्यक्रम होतात पण त्यातल्या प्रत्यक्ष त्या कार्यक्रमातून आपल्याला काय दिलं आहे आणि आपण काय शिकलो आहे हे जे तिथून जे सांगितलं गेलं ते खरोखरच अंगावर काटा आणण्यासारखंच आहे आणि ते प्रत्येक विचार करण्यासारखी गोष्ट आहे, यात प्रश्नच नाही. खूप सुंदर. आणि मला आता फक्त शेवटचा मकरंद एक प्रश्न येतो आहे की बा आभार प्रदर्शन म्हणजे असं म्हणतो ना आपण की बा संपूर्ण यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ शकतो?
2: नक्कीच, आता आपण ह्या कार्यक्रमात वारंवार असं म्हटलेलं आहे पण ते मी परत एकदा म्हणतो की संपूर्ण यशाचं श्रेय हे फक्त आणि फक्त सगळ्या व्हॉलेंटियर्सला आहे, अगदी बिना म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही काही. पण आवर्जून मला सांगावंसं असं वाटेल की याच्यामध्ये आवर्जून जे वाटतात मला ते म्हणजे सगळ्यात पहिले तर HESCC ह्या टीमचं, कारण की त्यांनी ह्या आमच्या सगळ्या व्हॉलेंटियरवर विश्वास ठेवला आणि आम्हाला हा प्रोग्राम करण्याची संधी दिली. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे जनगर्जना टीम मेलबर्नची, की ज्यांनी आपल्यासाठी हा कार्यक्रम इथं येऊन विना मूल्य हा आपल्यासाठी प्रेझेंट केला. त्यानंतर आपल्या ज्या सगळ्या लोकल संस्था आहेत, मगाशी आपण सगळ्यांची नावं घेतली, ह्या सगळ्या संस्थांनी पुढे येऊन आपल्यासाठी मदत केली. आणि शिवाजी महाराजांचा जो एक उद्देश आहे की सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी सगळ्या संस्थांना आपण अप्रोच झालो, त्याच्यामध्ये जे आपल्या ज्यांना ज्यांना ते भावलं ते आपल्या बरोबर आले. त्यानंतर अर्थातच आपले सगळे 105 व्हॉलेंटियर्स ज्यांनी 3 महिने आयुष्याचे आपले यासाठी दिले आणि घरादारासहित दिले. त्यानंतर सर्व स्पॉन्सरर्स आपल्याला विसरताच येणार नाही, त्यांच्या मदतीशिवाय हे शक्यच नव्हतं. त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे स्पॉन्सरर महत्त्वाचे आहेत, ज्यांनी कोणीतरी चहा दिला असेल, फूड दिला असेल, कुठली तरी सोय आपल्यासाठी केलेली असेल, इवन इव्हेंट बाबा तिकीट त्यांनी कुठलंही विनामूल्य आपल्याला ही सगळी सर्व्हिस दिली, तर त्यांचेसुद्धा मला आवर्जून इथे आभार मानावेसे वाटतील. अगदी छोटी गोष्ट सांगायची म्हटली तर मिलिंदजी डेंगळे जे आहेत ते जे आपली स्वतःची स्वतः महाराजांना तिथे घेऊन आले हॉलवरती, त्याच्याने त्या शोची इतकी शोभा वाढली. आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल महाराजांबरोबर फोटो काढले लोकांनी, तर ते असे छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत. आणि असे अनेक लोक आहेत ज्यांचे आपण आभार मानू शकतो पण ह्या सगळ्यांना आपण व्हॉलेंटियर म्हटलेलं आहे, ज्यांनी बिना कुठल्याही मोबदल्यात
0: त्यांनी आपलं कर्तव्य म्हणून स्वीकारलेलं अशा प्रकारचं त्यांचं काम होतं.
2: आणि ह्या सगळ्यांना सोडून सगळ्यात महत्त्वाचे जे आपले सगळे प्रेक्षक मायबाप हे सगळे जे बघायला आले आणि त्यांनी आपल्याला भरभरून साथ दिली आणि ह्या कार्यक्रमामध्ये योगदान दिलं, त्या सगळ्यांचे आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी मनापासून
0: नक्कीच
2: आभार मानतो.
0: नक्कीच, मेलबर्नची टीम आली, मेलबर्नच्या लोकांनी इथं सहभाग घेतला म्हणून आपण हा कार्यक्रमही करू शकलो. खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम झाला. मला आज आठवतं आहे की दुर्गा झाली गौरी अशाच प्रकारच्या जवळजवळ 150 लोकांचा सहभाग असलेला असा कार्यक्रम 25-1 वर्षापूर्वी झालेला होता आणि त्याच्यानंतर आज मराठी लोकांनी, म्हणजे बरेच मराठी त्याच्यामध्ये सहभागी होते, अशाच प्रकारचा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही आज तो आयोजित केलात आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तो सादर झाला, यात काही वादच नाही. पद्मजा आणि मकरंद, शीतल आणि विक्रांत, नरेंद्र आणि अमोल, तुम्ही सर्वजण इथं आलात स्टुडिओमध्ये, खूप छान माहिती दिलीत, प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम हा डोळ्यासमोर आणलात. सिडनीमध्ये याहूनही मोठे कार्यक्रम निश्चित व्यवस्था येतील आणि असाच भरघोस पाठिंबा आपल्या भारतीय समुदायाकडून मिळेल अशी खात्री आहे. आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानतो. आज आपल्याला कार्यक्रमाचं संयोजक म्हणून प्राजक्ता अभ्यंकर ही होती, तिचे मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, मी
2: आमच्यातर्फे सुद्धा शरद काका आणि प्राजक्ताताई दोघांचे पण खूप खूप आभार, आम्हाला इथे येऊन हे सगळं सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आकाशवाणी सिडनीचे पण मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि याबरोबरच मी शरद कानिटकर निरोप घेतो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. धन्यवाद.
4: कार्यक्रमात सहभागी होऊन महाराज द किंग या महानाट्यातून मिळालेल्या आनंदाचा पुन्हा प्रत्यय आपण आपल्या श्रोत्यांना दिलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. श्रोते हो, आता वेळ झाली आहे स्थानिक घडामोडींचा आढावा घेणारं आपलं सदर सिडनी डायरी ऐकण्याची.

0: नमस्कार, मी मीनल पंडित आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांसाठी सादर करत आहे आजची सिडनी डायरी। ह्यामध्ये आपण ऐकणार आहोत काही स्थानिक घडामोडींविषयी आणि आजच्या दिवसाबद्दल काही विशेष माहिती। प्रथम ऐकूया NSW हेल्थकडून आलेलं महिलांसाठी एक आवाहन। ब्रेस्ट स्क्रीन NSW तर्फे 6 जुलै ते 24 जुलै 2026 या कालावधीत मिंटो मॉल कार पार्क इथे मोबाईल ब्रेस्ट स्क्रीनिंग व्हॅनद्वारे पात्र महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग तपासणी उपलब्ध करून दिली जाणार आहे। 40 वर्षांवरील सर्व महिला या सेवेसाठी पात्र आहेत। तपासणीसाठी 13 20 50 या क्रमांकावर फोन करून किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करता येईल। मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे महिलांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आवश्यकतेनुसार थेट व्हॅनवर जाऊनही मदत मिळू शकते। मराठी असोसिएशन सिडनीद्वारे कालिदास जयंतीचा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2026 पेनंट हिल्स कम्युनिटी सेंटर इथे दुपारी 3 वाजता होणार आहे। ह्या कार्यक्रमात नवोदित आणि अनुभवी लेखक आणि कवी आपले साहित्य सादर करतील। मासी सभासदांसाठी या कार्यक्रमाचा तिकीट दर आहे $20 आणि सभासद नसलेल्यांसाठी दर आहे $25। कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी मासीच्या फेसबुक पानाला भेट द्यावी। न्यू साऊथ वेल्समधील सार्वजनिक शाळांचं या शैक्षणिक वर्षाचं दुसरं सत्र संपून उद्यापासून 2 आठवड्यांची सुट्टी सुरू होत आहे। ह्या सुट्टीत 27 जून ते 19 जुलै चालणारं डार्लिंग हार्बर विंटरफेस्ट आणि 10 जुलै ते 19 जुलै चालणारं रॉक्स येथील ख्रिसमस इन जुलै फेस्टिवल नक्कीच लहान मुलांसाठी खास आकर्षण ठरणार आहे। न्यू साऊथ वेल्स सरकारने 34 दशलक्ष $34 खर्चाची नवीन शार्क मॉनिटरिंग योजना जाहीर केली आहे। अलीकडील शार्क हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। NSW किनारपट्टीवर शार्क दिसण्याच्या घटना आणि काही गंभीर हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। राज्यातील सुमारे 70 समुद्रकिनाऱ्यांवर वर्षभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ड्रोनद्वारे शार्कवर नजर ठेवली जाईल। सिडनीमधील 38 समुद्रकिनाऱ्यांवर नियमित ड्रोन गस्त असेल। ह्या उपक्रमाची अंमलबजावणी सर्फ लाईफ सेव्हिंग NSW करणार आहे। आजपासून नेडॉग सप्ताह सुरू झाला आहे। सिडनी शहरात आणि वेगवेगळ्या काउन्सिल्समध्ये ह्या आठवड्यात ह्यानिमित्त अनेक कार्यक्रम होणार आहेत। गुरुवारी 10 जुलैला सिडनी टाउन हॉलमध्ये संध्याकाळी 7 ते 10:30 या वेळेत कॉन्सर्ट होणार आहे, जी निःशुल्क आहे। बुधवार 9 जुलै ते रविवार 13 जुलैपर्यंत सिडनी टाउन हॉलवर आर्ट प्रोजेक्शन्स होणार आहेत। ह्याबद्दल अधिक माहिती whatson.cityofsydney.nsw.gov.au ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। एरवी विनामूल्य नसलेली बरंगारू अबॉरिजिनल कल्चरल टूर या आठवड्यात विनामूल्य असणार आहे। बरंगारू रिझर्व्ह या 6 हेक्टर क्षेत्रफळाच्या सुंदर भूभागात ही टूर असते। या टूर दरम्यान रिझर्व्ह मधील 75,000 स्थानिक ऑस्ट्रेलियन झाडे आणि झुडपे पाहण्याची संधी मिळते। तसंच सिडनी हार्बरच्या स्थानिक इतिहास, त्या भागात पूर्वी राहणाऱ्या योरा राष्ट्रातील विविध कुळांसाठी या भूमीचे असलेले सांस्कृतिक महत्व इत्यादी गोष्टींची माहिती या टूरमध्ये मिळते। या टूरकरता नोंदणी आवश्यक आहे। अधिक माहिती www.barangaroo.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। ओडिशातील पुरी इथे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला जगन्नाथ रथयात्रा काढली जाते। भगवान विष्णूंचं रूप मानले जाणारे भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या रथांची मिरवणूक हे या उत्सवाचं मुख्य आकर्षण असतं। देशातून आणि जगभरातून लाखो भाविक या यात्रेत सहभागी व्हायला पुरीला येतात। ह्यावर्षी ही यात्रा 16 जुलैला होणार आहे। सिडनीतही जुलै महिन्यात त्यानिमित्त काही ठिकाणी जगन्नाथ यात्रा होणार आहे। 19 जुलैला ब्लॅकटाऊन शोग्राऊंड इथे 10 ते 4 या वेळेत रथयात्रेचा उत्सव होणार आहे। लिव्हरपूलमधील बिगी पार्क इथे 19 जुलैला सकाळी 10 वाजता रथयात्रा उत्सव होणार आहे। आता ऐकूया 5 जुलै या दिवसाबद्दल काही विशेष माहिती। 5 जुलै 1900 ह्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रनिर्मितीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ह्या दिवशी कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया कॉन्स्टिट्यूशन ॲक्ट 1900 हा कायदा ब्रिटिश संसदेने मंजूर केला. ह्या कायद्यामुळे ऑस्ट्रेलियातील स्वतंत्र ब्रिटिश वसाहतींना एकत्र आणून कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया या संघराज्याची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला. ह्या कायद्यात ऑस्ट्रेलियाची राज्यघटना समाविष्ट करण्यात आली. 9 जुलै 1900 रोजी राणी व्हिक्टोरिया यांनी या कायद्याला राजमंजुरी दिली. 1 जानेवारी 1901 रोजी हा कायदा अंमलात आला आणि कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलिया या राष्ट्राची अधिकृत स्थापना झाली. व्हेनेझुएला हा देश दरवर्षी 5 जुलैला आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. हा दिवस 1811 मध्ये स्पॅनिश राजवटीपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा केल्याच्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून साजरा केला जातो. अल्जेरियाचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 5 जुलै रोजी साजरा केला जातो. 5 जुलै 1962 अल्जेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. 1830 ते 1962 पर्यंत अल्जेरियावर फ्रान्सचे नियंत्रण होते. 1954 मध्ये सुरू झालेल्या तीव्र स्वातंत्र्य युद्धानंतर 18 मार्च 1962 रोजी इव्हियन करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि त्यानंतर 5 जुलै 1962 अल्जेरिया अधिकृतपणे स्वतंत्र देश बनला. ई कॉमर्स क्षेत्रात जगातील अग्रगण्य असलेल्या अमेझॉन या कंपनीची स्थापना 5 जुलै 1994 या दिवशी झाली. सिएटल येथे जेफ बेझोस यांनी ऑनलाईन पुस्तकांची विक्री करणारी वेबसाईट म्हणून अमेझॉनची सुरुवात केली. पुढे कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, किराणा, क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल मनोरंजन अशा अनेक क्षेत्रात विस्तार केला. आज अमेझॉन ही जगातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक आहे. 5 जुलै 1996 डॉली या जगातील प्रौढ शरीर पेशींपासून यशस्वीपणे क्लोन करण्यात आलेल्या पहिल्या सस्तन प्राण्याचा जन्म झाला. हा जन्म रॉझलिन इन्स्टिट्यूट स्कॉटलंड येथे झाला. ह्या माहितीबरोबरच मी आजची सिडनी डायरी इथे समाप्त करते आणि आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.
1: 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आकाशवाणी सिडनीच्या आजच्या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोतेव, आता ऐकूयात आजचा दुसरा मुख्य कार्यक्रम, ज्ञानेश्वरी एक चिंतन. सादर करीत आहेत सदानंद केळकर.
2: आकाशवाणी ही सिडनीच्या सर्व श्रोत्यांना सदानंद केळकरचा सप्रेम नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात या महिन्यातून एकदा सादर होणाऱ्या या मालिकेमधलं हे 22वं पुष्प आज सादर करण्याची संधी माऊलींनी दिली आहे. श्री दीनानाथ ओक आपल्या सर्वांबरोबर श्री ज्ञानेश्वरीतील ओव्यांवर त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर करणार आहेत. या कार्यक्रमाची फक्त जुळवाजुळव करण्याची आणि आपल्यापर्यंत तो पोहोचवण्याची संधी त्यांनी मला दिली, याबद्दल त्यांचे आणि माऊलींचे मनापासून आभार. आता आपण श्री ज्ञानेश्वरीच्या 3रा अध्यायाच्या सहवासात आहोत. 3रा अध्याय हा कर्मयोग सांगत आहे. माऊली पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला सांगत आहेत की जो निरंतर आपल्या स्वस्वरूपाशी, चैतन्यापाशी, आत्मारामापाशी रमलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही, म्हणजेच देहधर्माला स्वधर्माला धरून वाट्याला आलेली विहित कर्मे करत राहतो, पण तरीही त्या कर्मांमध्ये, त्याच्या फळामध्ये अडकून पडत नाहीत. ती कर्मे घडता क्षणीच त्यापासून अलिप्त होतो, कारण तो आत्मज्ञानानं संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो आणि त्यामुळेच कर्माची नाळ तो सहजपणे कापून टाकतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर घरातील गृहिणी जेव्हा पूजेकरता नैवेद्याचा शिरा प्रसाद म्हणून बनवत असते तेव्हा तिचा भाव, तिचं अनुसंधान त्या पूजेपाशी असतं. आपण कशाकरता हा प्रसाद बनवत आहोत याचे भान तिला असते. मग ती मन लावून श्रद्धेने आपलं सर्व कौशल्य वापरून तो प्रसादाचा शिरा बनवते आणि देवासमोर जाऊन नमस्कार करते. ते झाल्या झाल्या ती आपण प्रसाद केला हे विसरूनही जाते आणि इतर स्वयंपाकाच्या तयारीला लागते. मग तो प्रसादाचा शिरा कसा झाला असेल याचा विचार करत बसत नाही, कारण तिची श्रद्धा आणि भाव हा असतो की तो प्रसादाचा शिरा असल्यानं उत्तमच झालेला असणार. आपणही म्हणतो प्रसादाच्या शिऱ्याची चव काही वेगळीच असते नाही. हाच भाव, हीच कृती आपल्या इतर कर्मांमध्ये आपण आणू शकलो तर माऊली म्हणतात तसं आपल्याला त्या कर्माची नाळ कापून टाकणं सोपं जाईल. माऊली म्हणतात पोट भरल्यावर स्वयंपाक करण्याचा खटाटोप सहजपणे संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजपणे संपते. पण जोपर्यंत अंतःकरणात ते ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते. पार्याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे, असं हरिपाठात माऊली म्हणतात ते उगीच नव्हे. हा खटाटोप काही साधासुद्धा नाही. निश्चयाचं बळ, निष्ठेचं बळ आणि श्रद्धा आणि विश्वास यांचं आत्मबळ या खटाटोपाला लागते. मग ते साधले तर आपली आत्मज्ञानाचा स्वस्वरूपाच्या चैतन्याच्या दिशेने वाटचाल चालू राहते. माऊली म्हणतात उचित अशा स्वधर्माचं तू आचरण कर, जे निष्काम बुद्धीने हे आचरण करतात ते या जगामध्ये तत्वता श्रेष्ठ अशा मोक्षाला पोचतात. इथे रोल मॉडेल, मेंटोरिंग या कल्पनेचा माऊलींनी उहापोह केलेला आहे. आज आपल्या जीवनात आपण याचा सतत उपयोग करत असतो. लहानपणी आईवडिलांचं अनुकरण, शाळेत कॉलेजात शिक्षकांचं अनुकरण आणि मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं. त्यातूनच आपण शिकतो आणि अज्ञानाकडून ज्ञानाकडे आपली वाटचाल चालू असते. एखाद्या व्यक्तीची टापटीप, पक्तशीरपणा, बोलण्यातील रुबाब व कला आपल्या बोलण्यानं मंत्रमुग्ध करून टाकण्याची शक्ती असलेले वक्ते आपल्या आचरणात विचारांमध्ये बदल करण्याची शक्ती या लोकांमध्ये असते. आपण सर्व संत आणि सत्पुरुष, विवेकानंद, महात्मा फुले, शिवाजी महाराज, बाबा आमटे, मार्टिन ल्यूथर किंग, अटल बिहारी वाजपेयी, शिवाजीराव भोसले, बराक ओबामा अशी कितीतरी प्रभावी व्यक्तींची उदाहरणं घेऊ शकतो. माऊलीने एक सुंदर उपमा देऊन इथे सांगितलं आहे की रस्त्यावर आंधळ्याच्या बरोबर चालणारा डोळस माणूस जसा त्या आंधळ्याला सांभाळून घेऊन त्याच्याबरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषानं आपल्या आचरणाद्वारे धर्म स्पष्ट करून दाखवावा. अन्यथा ते ज्ञान स्वतःपाशीच ठेवलं तर अज्ञानी लोकांना ते कळणार कसं की योग्य मार्ग कोणता. तेव्हा आता चला तर ज्ञानेश्वरीच्या सहवासात त्यापूर्वी एक गाणं ऐकूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.

0: आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी स्वामी स्वरूपानंदांनी रचलेली माऊलींची प्रार्थना म्हणूया. नमितो थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरण तयाते होता होता साते हर्षन चित्ती मावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे. तेव्हा आता श्री दीनानाथोक त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर करत आहेत. ओवी 150 ते 159 आणि 160 ते 168 अध्याय तिसरा.
1: चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. अध्याय तिसऱ्यामधील 150 ते 159 ओव्यांच्या सहवासामध्ये आपण जाऊयात. ज्ञानोबारायांनी आपल्याला ही गोष्ट प्रगटपणे सांगितली की ज्याची कर्म करण्याविषयी प्रवृत्ती अत्यंत क्षीण झालेली आहे. अर्थात कशा रीतीने कर्म करण्याविषयी, तर ज्याला कर्म करून स्वतःसाठी काहीच मिळवायचं नाही आहे, स्वतःच्या कुठल्याच इच्छा पूर्ण करायच्या नाही आहेत, असा साधक जो इच्छा विकार विषय यांच्या तृप्ततेसाठी कर्मावर अवलंबून राहत नाही, कारण तो आत्मस्वरूपामध्ये रममाण व्हायला लागतो, त्याची कर्म करण्याची प्रवृत्ती क्षीण व्हायला लागते. आणि जोपर्यंत ही प्रवृत्ती क्षीण होत नाही तोपर्यंत साधक हो आपल्याला स्वधर्मरूपी कर्माचं आचरण अनुष्ठान हे केलंच पाहिजे, कारण त्यामुळे चित्त शुद्धी होते. ज्याप्रमाणे निस्वार्थपणे कर्म करत फळाची अपेक्षा न ठेवता आपण कर्म करत राहिलो की आपोआप चित्त शुद्धी होते, आणि त्याचा परिणाम म्हणजे आपण आपल्या आराध्य देवतेपाशी भक्तीमध्ये नामस्मरणामध्ये आपण करत असलेल्या साधनेमध्ये रममाण व्हायला लागतो. ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणून तू नियतू सकळ काम रहितू होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. म्हणून हे साधका, तू आपल्या मनाला स्वतःला शास्त्रानुसार वागण्याचा अभ्यास लाव. कर्मानं विषय सुख मिळवलं पाहिजे. मी कर्म का करीन, तर त्याच्यामुळे माझ्या विषय इच्छा यांची तृप्तता होईल, म्हणून मी कर्म करीन ही वासना सोडून दे. आणि योग्य यथायोग्य विहित आणि स्वधर्माला अनुसरून असं जर कर्म केलंस, तर जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्यपद तत्वता पावले जगी. अशा रीतीने स्वधर्मरूपी विहित कर्माचं जो आचरण करतो त्याला सहजपणे कैवल्यपद प्राप्त होतं. त्याचा संदर्भ ज्ञानोबा राय आपल्याला देतात. ते म्हणतात, देख पाम जनकादिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते जाहले. अहो जनक आदि राजे त्यांना राजर्श्री म्हटलेलं आहे. राजर्श्री म्हणण्याचं कारण काय, तर ते ज्याप्रमाणे राजे होते त्याचप्रमाणे ऋषीही होते, म्हणून राजर्षी. आत्मज्ञान आत्मज्ञान आत्मस्वरूप या ठिकाणी रमता रमता साधना करता करता ते राज्य व्यवहारही बघत होते, स्वधर्माचं आचरणही करत होते, आणि हे करून ते मोक्ष सुखाला प्राप्त झाले. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था. म्हणून अर्जुना, म्हणून साधक हो, कर्माच्या ठिकाणी सुद्धा आस्था ठेवावी, योग्य श्रद्धा ठेवावी, विश्वास ठेवावा. हे आणि काही एका अर्था उपकारेल. आणि कर्माच्या ठिकाणी अशी आस्था ठेवल्यामुळे त्याचा अजून सुद्धा एक उपयोग होईल, तो कुठला, तर जे आचरता आपण पेया देखी लागेल लोकायया तरी चुकेल हा अपाया प्रसंगेचे। ज्ञानोबाराय म्हणतात आपण जर का साधक म्हणून योग्य प्रकारे कर्माचं आचरण केलं तर इतरांना सुद्धा आपल्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना कुटुंबातल्या लोकांना सुद्धा ते आचरण हे मार्गदर्शक होईल व ती लोक ते साधकजन सुद्धा मार्ग न चुकता जन्म मृत्यूरूपी संसारातून मोकळे होतील। माऊलींचा दृष्टांत तर अप्रतिमच आहे। ते म्हणतात मार्गी अंधासरीसा पुढे देखणाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्मू तैसा आचरूनी। ज्ञानोबाराय उघडपणे म्हणतात की ज्याप्रमाणे डोळे असलेला माणूस अंधळ्याला बरोबर मार्ग दाखवतो त्याप्रमाणे जो साधना करतोय जो स्वधर्मरूपी कर्माचं अनुष्ठान करतोय त्यांनी इतरांना धर्मरूपी भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवावा। अरे देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोकांलागी। अर्जुना ज्यांना स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करून परमेश्वर प्राप्ती झाली आत्मस्वरूपाची गोडी लागली त्यांना सुद्धा इतरांना सन्मार्ग दाखवण्यासाठी कर्म करणं आवश्यकच असतं। कारण त्यांनी जर कर्म केलं नाही तर मग इतरांना योग्य मार्ग काय भगवत प्राप्ती कशी करून घ्यायची हे कसं समजणार। म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ। त्यामुळे हा लोक सर्व कर्मानी बांधलेला आहे आणि जे ज्ञानी अर्थात आत्मज्ञानाची वाट चालतायत त्या सर्वांना योग्य ते कर्माचं आचरण करणं म्हणजेच त्यांच्यासाठी तो स्वधर्मरूपी कर्म हा धर्म होय आणि त्यांच्याकडे बघून इतर लोकांनाही त्यांच्याप्रमाणे आचरण करावंसं वाटतं। माऊलींनी इथे मनुष्य प्राण्याची मानसिकता ओळखलेली आहे। माऊलींना माहिती आहे की मनुष्य प्राणी हा अनुकरण प्रिय आहे त्याला योग्य यथायोग्य काय ते समजतं आणि योग्य जर समजलं तर त्याचं अनुकरणही करावंसं वाटतं आणि ही मानसिकता ओळखल्यामुळेच माऊली म्हणतात एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची येर अनुष्ठिती। अनुष्ठिती म्हणजे अनुकरण करतात सामान्य सकळ। हे ऐसे असे स्वभावे म्हणोनी कर्म न संडावे विशेषे आचरावे लागे संती। आणि असा हा मनुष्य प्राण्याचा स्वभाव असल्यामुळे शहाण्या माणसांनी साधकांनी आत्मज्ञानाची वाटचाल करणाऱ्यांनी कर्म सांडू नये उलट आपण कर्म करून इतर लोकांना सुद्धा तो मार्ग मोकळा करून द्यावा इतर लोकांच्या दृष्टीने त्या मार्गाचं दर्शन त्यांना व्हावं म्हणजेच मार्गदर्शन मिळावं आणि ह्यासाठी साधक मंडळींनी आणि खास करून स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करणाऱ्यांनी कर्म हे केलंच पाहिजे कर्माचा त्याग करू नये तर कर्मफळाच्या ठिकाणी त्यागाची भूमिका धारण करावी। माऊली हो आपल्या सर्वांकडून सुद्धा अशा रीतीनेच वाटचाल घडावी हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करूयात। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी। चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात चला तर मग आपण ज्ञानेश्वरी अध्याय 3 160-168 ओव्यांच्या सहवासात जाऊया। ज्ञानोबारायांनी आपल्याला काही संदर्भ दिलेत त्याच्यामध्ये जनक आदी राजर्षींची त्यांनी भूमिका सांगितली की सर्व कर्म अनुष्ठान म्हणून करत त्यांनी मोक्ष सुद्धा साधला आणि सर्व कर्तव्य कर्म यथा योग्य प्रकारे हाताळले. आता पुढच्या संवादामध्ये ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत की साक्षात भगवंत श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतायत की अर्जुना, या त्रैलोक्यात कर्म करून मला काही प्राप्त करायचंय असं काही आहे का रे? या त्रैलोक्यामध्ये मला स्वतःला कर्म करून काही प्राप्त करायचंय असं काही आहे का? आणि मी जर का काही करायचं ठरवलं तर ते अशक्य असेल का? पण तरी सुद्धा मी पण कर्माचं आचरण करतो, कर्तव्य कर्म निरपेक्षपणे पार पाडतो. कारण परमात्मा म्हणतात, कारण अत्यंत दक्ष राहून जर का मी स्वधर्मरूपी कर्माचं अनुष्ठान केलं नाही तर ही सर्व भूत मात्र माझं अनुकरण करतात, त्यांचं कसं होईल? ते सुद्धा मार्ग भरकटतील, मग त्यांचं कल्याण कसं होणार? माऊली हो, थोडक्यात ज्ञानोबा राय ह्यातून आपल्याला हा संदेश देतायत की ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे, जो ज्ञानी आहे, जो बलवान आहे, जो कर्तृत्ववान आहे, जो स्वतः बरोबरच इतरांच्या हितासाठी झटतो, इतरांसाठी कार्य करतो, त्याच्यावर फार मोठी जबाबदारी असते. त्यांनी कर्तव्य म्हणून का होईना स्वधर्मरूपी कर्माचं अनुष्ठान हे केलंच पाहिजे. कारण का? तर त्याचं अनुकरण करणारे बरेच जण आहेत, त्यांनाही दिशा मिळेल, त्यांच्या जीवनाला दिशा मिळेल, त्यांनाही मार्ग सापडेल. म्हणून यथा योग्य प्रकारे कर्म करणं हे श्रेष्ठ आहे, हे भगवत पूजनच आहे. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात, आता आणिकाची या गोठी तुझं सांगो काही किरीटी, देखे मीची ये राहाटी वर्तत असे. भगवंत म्हणतात, अरे जनक आदि राजर्षींचे संदर्भ मी कशाला देऊ तुला? माझ्या स्वतःबद्दलच मी तुला सांगतो. काय सांकडे काही माते की कवण एका आरते, आचरे मी धर्माते म्हणसी जरी. मला काही कमी आहे, मला काही कमी पडतंय, मला माझ्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि म्हणून मी स्वधर्माचं आचरण करतोय अशी काही आवश्यकता आहे का? आणि म्हणून मी कर्तव्य कर्माचं पालन करतोय का? तरी पुरते पणा लागी आणि कु दुसरा नाही जगी, ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणसी तू. भगवंत म्हणतायत, अरे अर्जुना, तू तर अगोदरच जाणतोस, तू तर अगोदरच जाणतोस की मी सर्व गुण संपन्न आहे, षड गुण ऐश्वर संपन्न आहे. पूर्ण पूर्ण पूर्ण म्हणजे काय हे जर बघायचं असेल तर माझ्याकडेच बघितलं जातं. असा मी पूर्ण आप्त काम आहे, म्हणजेच माझ्या ठिकाणी कुठलीही इच्छा राहिलेली नाही आणि त्यामुळेच माझ्यासारखा या जगात दुसरा कोणीही नाही हे तू जाणतोस. मृत गुरुपुत्र आणिला तो तुवा पवाडा देखिला, तोही मी उगला करनी वरते. अरे मागे इतिहासात डोकावून पाहिलंस तर तोही मी उगला करनी वरते. अरे मागे इतिहासात डोकावून पाहिलंस तर

धन असेल, ज्ञान असेल, विद्या असेल, बळ असेल, सगळं असेल, परंतु निरीच्छपणे आपल्याला आपलं कर्तव्य कर्म करता आलं पाहिजे. आणि ते कसं करावं? तर परमात्मा स्वतःच उदाहरण देतो. तो म्हणतो, मी हे स्वधर्मरूपी कर्म कसं करतो? परी स्वधर्मी वर्ते कैसा, साकांक्षुका होय जैसा, तयाची एका उद्देशा लागून. या स्वधर्मरूपी कर्माचं आचरण मी कसं करतो? तर ज्याप्रमाणे एखादा साकांक्षु आकांक्षेने अपेक्षेने माझी इच्छा ही पूर्ण व्हायलाच पाहिजे ह्याची दक्षता घेत जो कर्म करतो, तितक्याच दक्षतेने मी सुद्धा माझं कर्तव्य कर्म पार पाडतो. का? तर जे भूत जात सकळ असे आम्हांची आधीन केवळ, तरी न व्हावे बरळ म्हणून. अरे, ही सर्व लोकस्थिती माझ्याकडे अपेक्षेनी बघते, माझं भजन करते, पूजन करते, पूर्णावतार म्हणून माझ्याकडे बघते. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन होण्यासाठी, त्यांचं कल्याण होण्यासाठी, त्यांना दिशा मिळण्यासाठी मलाही हे कर्तव्य कर्म केलंच पाहिजे. नाहीतर काय? तरी न व्हावे बरळ म्हणून. नाहीतर सर्व लोक हवं तसं वर्तन करतील, त्यांच्या वर्तनाला, आचरणाला, कर्माला काही दिशाच राहणार नाही, सर्व दिशाहीन होऊन जाईल. म्हणून कर्म सुद्धा दिशाहीन होऊ नये. म्हणून ज्ञानी माणसांना, साधकांना कर्म सुद्धा अत्यंत दक्षतेने करावं लागतं. परमात्मा म्हणतात, आम्ही पूर्ण काम होऊनी जरी आत्मस्थिती राहुनी तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. आम्ही पूर्णत्वाला पोचलेलो आहोत, आमच्यात कुठलीही वासना, कुठलीही इच्छा राहिलेली नाही, म्हणून आम्ही आत्मस्थितीत, आत्मस्वरूपात घडून राहिलो, एक रूप होऊन राहिलो, तर मग ही लोकप्रजा संसार कसा तरून जाणार? माऊली हो, बघा भगवंताला आपली किती काळजी आहे. साक्षात भगवंत परमात्म स्वरूप अव्यक्त आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, निर्लेप आहे. त्याला कुठल्याही गोष्टीची चाड नाही, इच्छा नाही, मुद्दामून काही केलंच पाहिजे याची आवश्यकता नाही. परंतु ज्याच्यातून ही सर्व सृष्टी जन्माला आलेली आहे, त्या सृष्टीचं सुद्धा कल्याण व्हावं ही तळमळ त्या माऊलीची आहे, त्या परमात्म्याची आहे. आणि म्हणून तो परमात्मा म्हणतोय की जोपर्यंत कर्म प्रवृत्ती शिल्लक आहे, तोपर्यंत स्वधर्माचा आधार घेऊन कर्माचा अनुष्ठान हे केलं पाहिजे. इही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, ते लौकिक स्थिती आघवी नासिली होईल. ही कळकळ परमेश्वर व्यक्त करतोय. परमेश्वर म्हणतोय, आम्ही कसे वागतो, आम्ही कसं आचरण करतो, आम्ही कर्तव्य पार पाडतो का नाही, इकडे ही सर्व भूत सृष्टी लक्ष ठेवून असतात. आणि त्यावरून त्यांना समजतं की वेगवेगळ्या परिस्थितीत आपण सुद्धा कसं वागलं पाहिजे. आणि आम्हीच जर स्वधर्म सोडून वागू लागलो तर ही लोकव्यवस्था, ही समाज व्यवस्था कोलमडून पडेल, नाहीशी होईल, नासिली होईल. आणि परमेश्वराला असं व्हायला नकोय. म्हणून अत्यंत कळकळीने ज्ञानोबाराय सांगतात, म्हणून समर्थुजो येथे, म्हणून समर्थुजो येथे आथिला सर्वज्ञते, तेने सविशेषे कर्माते त्यजावेना. म्हणून जो थोर साधक आहे, ज्ञानी आहे, सर्वज्ञ आहे, त्यांनी तर खास करून स्वधर्मरूपी कर्माचरण सोडू नये. कर्तव्य कर्म, विहित कर्म पार पाडतच राहावी ही त्याच्यावर असलेली फार मोठी जबाबदारी आहे. तेने सविशेषे कर्माते त्यजावेना,
अशा ज्ञानी पुरुषांनी साधकांनी सविशेषे

0: विशेष करून कर्माते त्यजावेना, कर्माचा त्याग करू नये, विहित कर्म सत्कर्म करीतच जावेत. हे मार्गदर्शन माऊलींनी आपल्याला ह्या ओव्यांमधन केलेलं आहे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.
1: कार्यक्रमाच्या या दुसऱ्या भागात आता आपण ओवी 169 ते 176 यावरील श्री दीनानाथ ओक यांचे विचार ऐकणार आहोत. माऊली म्हणतात, जो ज्ञानी आहे, स्थितप्रज्ञ आहे, त्याला कर्माच्या फलाविषयी उदासीनता असली, आशा वा लोभ नसला, तरी त्यानं उत्साहानं उत्सुकतेनं कर्म केलं पाहिजे. कारण तो काय करत आहे त्याकडे लोकांचं लक्ष असतं. लोकसंस्था असा शब्द माऊलींनी योजलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आज समाजव्यवस्था ही लोकसंस्थेवर, इन्स्टिट्यूशन ऑर्गनायझेशन या संकल्पनेवर चालते. या लोकसंस्थेचे नीतीनियम, आचरण, कोड ऑफ कंडक्ट, प्रोसिजर, एथिकल बिहेवियर या सर्व गोष्टी समाजातील लीडर्स, ज्ञानी, समर्थ लोक ठरवतात आणि त्याप्रमाणे समाजव्यवस्था चालते. आज आपण एखाद्या कंपनीचं उदाहरण घेतलं तर हे सर्व स्पष्टपणे आपल्याला आढळून येतं. तिथे मिशन स्टेटमेंट असतं, गोल्स असतात, कोड ऑफ कंडक्ट असतो, पॉलिसी अँड स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स असतात, एक बिझनेस प्लॅन असतो आणि म्हणूनच ती कंपनी ऑपरेट होते. हे सर्व जर नसले तर कंपनीमध्ये अराजकता माजेल आणि काही दिवसांनी तिचे दिवाळे निघेल. हाच कन्सेप्ट माऊलींनी लोकसंस्था म्हणून मांडलेला आहे आणि त्याची जबाबदारी समाजातील जे ज्ञानी समंजस लोक आहेत त्यांच्यावर टाकली आहे. जर नेता भ्रष्ट असेल, वाईट आचरणाचा, अनएथिकल बिहेवियर आणि कॉन्फ्लिक्टचा पुरस्कार करणारा असेल तर समाजही भ्रष्ट होणार आणि वाईट आचरणामध्ये गैर काहीच नाही असा त्या समाजाचा समज होणार. आज आपण असे काही लोक जगामध्ये बघतो. लोकांना करप्शन वाईट आहे असे सांगताना स्वतः मात्र त्या करप्ट प्रॅक्टिसेस वापरत असेल तर मग त्या नेत्यावर कोण विश्वास ठेवणार? त्याच्याबद्दल काय आदर राहणार? आपण आजच्या जगामध्ये रोज हे पाहतो तेव्हा त्यावर आणखी भाष्य करण्याची काही जरूर नाही. तेव्हा आता ऐकूया श्री दीनानाथ ओक यांचं चिंतन ओवी 169 ते 176.
0: चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 169 ते 176 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, अगदी उघडपणे सांगतायत की मुक्तपणे कर्म करा, सत्कर्म करा, ज्या कर्मामध्ये स्वार्थ नाही, इच्छा अपेक्षा नाहीत, परंतु केवळ आणि केवळ स्वतःचं हित, दुसऱ्याचं हित, एवढंच त्याच्यात अंतर्भूत आहे. त्या वृत्तीला ज्ञानी वृत्ती म्हटलंय. पण केवळ कर्मफळावरती डोळा ठेवून, कर्मफळ मला जसं पाहिजेल त्याप्रमाणेच मिळावं ह्या वृत्तीने जो कर्माच्या मागे धावतो त्या वृत्तीला अज्ञानी वृत्ती म्हटलेलं आहे. त्याच्या ऐवजी जो साधक, ज्ञानी साधक, ज्याला आपल्या बरोबरच अनेकांचं कल्याण व्हावं असं वाटतं तो लोकसंग्रह करतो, धावून धावून भरपूर सत्कर्म करतो, पण कर्मबंधनात पडत नाही कारण स्वतःसाठी तो काहीच करत नाही. अशा प्रकारे तो स्वधर्मरूपी कर्माचं आचरण करतो. ज्ञानोबाराय म्हणतात, देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा, कर्मी भरू होवा तैसा निराशाही. ह्याचा अर्थ असा, ज्याप्रमाणे एखादा कामनिक, लोभी मनुष्य स्वतःला जे मिळवायचंय ते मिळवल्याशिवाय स्वस्थ बसत नाही आणि हात धुवून कर्माच्या पाठीमागे लागतो कारण कर्मफळ त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे हवं असतं, तशाच प्रकारे ज्याच्या मनातून सर्व इच्छा निघून गेल्यात ह्याचाच अर्थ असा, ज्याचं मन पूर्णपणे समाधान पावलेलं आहे असा ज्ञानी साधक सुद्धा ह्या लोभी माणसाप्रमाणेच कर्म करतो। दोघांच्या कर्म करण्यामध्ये काही फरक नाही हे वरवर दिसायला। मुख्य फरक कुठे? तर ज्ञानी साधक, ज्ञानी व्यक्ती कर्म फळावर डोळा ठेवून कर्म करत नाही, त्याच्या उलट अज्ञानी व्यक्ती कर्म फळावर डोळा ठेवून कर्म करते। म्हणूनच माऊली म्हणतात, देखे फळाची आशा आचरे कामुक जैसा कर्मी भरू होवावा तैसा निराशाही। आणि हे सगळं कशासाठी करायचं? ज्ञानी साधकाला असं कर्म करण्याची आवश्यकता काय? तर जे पुढत पुढती पार्था हे सकळ लोकसंस्था। ज्ञानोबा राय म्हणतात, हे सकळ लोकसंस्था, ही संपूर्ण लोकसंस्था रक्षणीय सर्वथा म्हणवणीय। या संपूर्ण समाजाकडे लोकसंस्था म्हणून ज्ञानोबा राय बघतायत। एखाद्या संस्थेचं काम कसं चालतं? एखादी संस्था आणि संस्था म्हणूनच नावारूपाला येते त्यावेळीच त्याला ऑर्गनायझेशन म्हटलं जातं। ऑर्गनायझेशन कशाला म्हटलं जातं? ज्या ठिकाणी सर्व ऑर्गनाइज्ड असतं, ज्या ठिकाणची व्यवस्था व्यवस्थित असते, नीटनेटकेपणा असतो, विवेकाच्या आधारे कर्माकडे बघितलं जातं। ज्ञानोबा राय सर्व समाजाकडे एक लोकसंस्था म्हणून बघतायत आणि ही लोकसंस्था टिकावी त्याचं रक्षण व्हावं म्हणून ज्ञानी साधकाला कर्म करणं आवश्यक आहे। कसं कर्म करावं? मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती। ज्ञानी साधकाने कर्म कसं करावं? स्वधर्माला धरून करावं, स्वतःच हित आणि दुसऱ्याचं हित याचं रक्षण करत त्या मार्गाने वाटचाल करावी आणि त्यामध्ये विश्वाचं कल्याण करावं। पण हे सगळं करत असताना सुद्धा त्या ज्ञानी साधकाने साधेपणाने राहावं, अलौकिक नोहावे लोकांप्रती, साधेपणाने राहावं, सामान्य बनून राहावं, ज्यामुळे सर्व लोकांना आपणही या मार्गावर वाटचाल करू शकतो असा विश्वास वाटला पाहिजे। हा मार्ग केवळ मुठभर लोकांसाठी असं नाही तर संपूर्ण लोकसंस्थेला तो मार्ग आपला वाटला पाहिजे आणि म्हणून अशा ज्ञानी साधकांनी अलौकिक होऊ नये, लौकिकात राहून साधेपणानेच कर्म करावेत। आणि या स्वधर्मरूपी कर्माचं अनुष्ठान लोकांना शिकवायचंय त्यावेळी काय लक्षात ठेवावं? ज्ञानोबा राय सांगतात, जे सायासे स्तन्य सेवी ते पक्वाने केवी जेवी, म्हणोनी बाळका जैशी नेदावी धनुर्धरा, तैसी कर्मी जया अयोग्यता तया प्रती नैष्कर्म्यता न प्रगटावी खेळता आदी करुनी। 172 आणि 173 या दोन ओव्यांमध्ये एक मोठा सिद्धांत ज्ञानोबा राय म्हणतात। ज्ञानोबा राय म्हणतात, जे नुकतंच जन्माला आलेलं मूल आहे त्या मुलाला आईचं स्तनपान करताना सुद्धा कष्ट पडतात, ते दूध पचवायला सुद्धा कष्ट पडतात, अशा बालकाला पक्वान्न कशी काय पचणार? त्या पक्वान्नांचं जेवण कसं काय त्याला वाढायचं? हा दृष्टांत देताना माऊलींना एवढंच म्हणायचंय की ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला कर्म कसं करावं, सत्कर्म म्हणजे काय, स्वधर्म म्हणजे काय, स्वधर्मरूपी कर्माचं अनुष्ठान म्हणजे काय, कर्मफळाकडे लक्ष न ठेवता कर्म कसं करावं, ह्या कुठल्याच गोष्टी माहिती नाहीत। म्हणजेच नुकतं जन्माला आलेलं ते मूल आहे। अशा व्यक्तीला निष्काम कर्म, नैष्कर्म्य, निरपेक्षपणे करणारं कर्म ह्याविषयी उपदेश करायची घाई करू नये, तर त्याच्याऐवजी सत्कर्मच, सत्कर्माचाच बोध करावा, तेथे सत्क्रियाची लावावी, तेची एकी प्रशंसावी, नैष्कर्म ही दावावी आचरुनी। ज्ञानोबाराय म्हणतायत, तिथे सत्कर्म सत्क्रिया ह्याच गोष्टींकडे लोकांना वळवावं, कारण सत्क्रिया आणि सत्कर्मच सावकाशपणे हळूहळू निष्काम कर्माकडे घेऊन जातात। आणि ज्ञानी साधकांनी स्वतः कर्माचं आचरण करत असताना निष्काम कर्म कसं करायचं असतं हे स्वतःच्या आचरणातून दाखवून द्यावं। हा फार मोठा सिद्धांत ज्ञानोबारायांनी इथे मांडलेला आहे। आणि अशा ह्या ज्ञानी साधकाला तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना। ज्ञानोबाराय म्हणतात की अशा रीतीने सत्कर्म करत असताना त्या ज्ञानी साधकाभोवती फार मोठा लोकसंग्रही साचतो, तो भरपूर लोकांच्या संपर्कात येतो, लोकांशी संपर्क त्याचा वाढतो। पण अशा प्रकारे कर्मामुळे लोकांच्या संपर्कात आला तरी कर्मामुळे तो बांधला जात नाही, कारण का तर तो स्वतःसाठी कुठलंच कर्म करत नसतो आणि त्यामुळे अनेक प्रकारची सत्कर्म करून सुद्धा तो मुक्तच असतो। आणि हे समजण्यासाठी नेहमीच्याच पद्धतीने ज्ञानोबारायांचा एक सुंदर दृष्टांत आहे। ते म्हणतात, जैसी बहुरूपियांची रावो राणी, स्त्री पुरुष भावो नाही मनी, परी लोक संपादनी तैशीच करीते। अर्थात एक बहुरूपी असतो, तो बहुरूपी राजा आणि राणी दोन्ही भूमिकांचं काम करतो, पण राजा आणि राणी या दोन्ही भूमिका त्यांनी केल्या तरी त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असा भाव काही उत्पन्न होत नाही, तो फक्त ती भूमिका बजावत असतो। थोडक्यात म्हणायचं झालं तर एकच कलाकार अनेक भूमिका करतो, स्त्री भूमिका करतो, पुरुष भूमिका करतो, आणि त्या भूमिका सुद्धा तो इतक्या उत्कृष्टपणे करतो, त्याच्यात स्वतःची कला आणि स्वतःला झोकून देतो, ती भूमिका तो जगतो, पण त्याला माहिती असतं की या भूमिकेपेक्षा आपण वेगळे आहोत, ही भूमिका करणारा वेगळा आहे। त्या भूमिकेचं फक्त त्यांनी सोंग धारण केलेलं असतं, तो फक्त एक क्रीडा करून दाखवत असतो। ज्ञानी साधक सुद्धा लौकिकात राहताना अशाच प्रकारे एक क्रीडा करत असतो, परमेश्वराची लीला, परमेश्वराची सेवा, जनसेवा हीच ईश्वर सेवा या भूमिकेतनं तो अनेक सोंग घेऊन वावरत असतो आणि अंतःकरणातनं मात्र परमेश्वरापाशीच असतो, भक्तीला धरून असतो, नामस्मरणाला धरून असतो। हाच मार्ग, हाच उपदेश ज्ञानोबाराय या ओव्यांमधनं करतायत। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। राम,
1: आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। श्री दीनानाथ ओक यांनी अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात त्यांचे विचार आपल्याबरोबर शेअर केले, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना धन्यवाद आणि नमस्कार।
2: 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आपल्या आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे। श्रोतेहो, आपला आजचा कार्यक्रम तसेच यापूर्वीचे कार्यक्रम आकाशवाणी सिडनीच्या ॲपद्वारे आपण पुन्हा पुन्हा ऐकू शकता। या ॲपविषयी तसेच आजच्या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्यात। मी प्राजक्ता अभ्यंकर आता आपला निरोप घेते। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी सकाळी ठीक 11 वाजता 98.5 MHz FM 2 OOO या केंद्रावरून। तोपर्यंत ऐकूयात प्रायोजकांचे संदेश तसेच काही मराठी गाणी। स्वतःचं घर

0: स्वतःचा भार, म्हणूनच आधी खात्री करा. घाईत निर्णय नका घेऊ. तपासणीशिवाय घर घेणं मोठी रिस्क हे लक्षात ठेवू. घरांच्या सर्व प्रकारच्या इन्स्पेक्शनचे वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच आक्वा बिल्ड इन्स्पेक्शन. ते शोधतील मेजर, मायनर आणि सेफ्टी डिफेक्ट फॉर शुअर. तुमचा निर्णय मग होईल व्हेरी स्मार्ट आणि क्लिअर. आणि हा, तुमच्या हक्काचा मराठी माणूस 0430-583-588 ला फोन लावा आणि सर्जेरावांशी नक्की बोला. लक्षात ठेवा 0430-583-588.
1: या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
2: ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीड ला विकून टाक.
1: पण कसं?
2: आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं

0: 98.5
1: 2000
0: FM。
2: 如果你是一片风景，然后。

0: 98.5.
1: 2000 FM.
2: La vita no, non è uno scherzo, ma la sua ironia.